103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 12 आषाढ शके 1947 अर्थात दिनांक 4 जुलै 2020. सकाळचे 5:58 झालेत. मंगलध्वनीनं आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. काही क्षणातच दिल्ली केंद्राहून हिंदीतून समाचार सहक्षेपित करीत आहोत.

सुदेव या भक्तिरचनेनंतर आता ऐकूया सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं.

दशरथ पुजारी यांनी गायलेला संत एकनाथांचा हा अभंग आता आपण ऐकला आणि आता समूह स्वरात देशभक्तीपर रचना ऐकूया.

0: भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्राने प्रसारित केला. सकाळचे 6:32 झालेत. आता चिंतन अंतर्गत मित्री याविषयी स्नेहल आदेवार यांचे विचार जाणून घेऊया.
1: मैत्री कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये उमळणार आणि एकमेकांना आधारवत ठरणारे नाते म्हणजे मैत्री. जन्मापासून सुरू होणारी आणि उभी हयातभर साथ देणारी मैत्री वयाच्या विविध टप्प्यात फुलत जाते. शाळेतील मित्र बालपणीचं भावविश्व समृद्ध करतात. मैत्रीचं भावविश्व फार अफाट असते, त्यात कटुता नसते. कटुता येईल ती मैत्री नाहीच. हे नाते निर्मळतेचं प्रतीक असतं. हे वेदावे आणि आपप्रभाव यासारख्या गोष्टींच्या पल्ल्यावर जाऊन अफाट मनविश्वासा पदर उलगडण्याची क्षमता केवळ मैत्रीच्या नात्यात असते. मैत्रीत आदरासह त्यागही दडला आहे. श्रीकृष्ण आणि सुदामाचं उरण मैत्री म्हणजे काय हे आम्हाला आदर्श ठरावं. मैत्रीमध्ये दोन्ही बाजूने केवळ स्वीकार असतो. भौतिक समृद्धतेच्या निकषांवर मैत्री आधारलेली नाही. मैत्रीत पारदर्शकता असणे गरजेचे असते. त्यामुळे मैत्रीचे नाते आकार

0: होते. मैत्री आग्रही नको, मागणी करणारी नको, खुलासे करायला भाग पाडणारी नको. खरी मैत्री वारंवार भेटीचा, वारंवार व्यक्त होत राहण्याचा दुराग्रह करीत नाही. मुळात मैत्री ही दोन वाक्यातील जागा भरून काढणारी असते. मैत्री कुठल्याही गोष्टीची तमाने बाळगता, एकमेकांसाठी काही करून जाणारी असते. प्रत्येक संकटात आपल्या माणसाची अनुभूती देणारी असते. विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे जीवनातील एक अतूट नातं. वय, जात, लिंग आणि वर्ण यांचे बंधन नसणारी मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो. मैत्री म्हणजे दोन अनोखी मनातून निर्माण झालेले सूर, आणि खरा मित्र म्हणजे दोन अनोखी सुरातून निर्माण होणार एक सुमधुर गाणं. मैत्रीत ओळखीनंतर, व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर, त्याच्या सुख दुःखात सामील झाल्यानंतर जो माणूस तयार होतो तो खरा मित्र आणि तीच खरी मैत्री. खरे मित्र असतात हृदयाच्या ढासळलेल्या भिंतींना उभे करणारे कारागीर, आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारी, मित्राच्या आत प्रेरणा भरणारे प्रेरणास्त्रोत, मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारे, मित्राचे कौतुक करणारे, किती रुपये या मैत्रीचे असतात नाही का? आजच्या बेरोजगारीच्या युगात तर गरज आहे समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित, सुधारणाला मैत्री खातं त्याच्याजवळ उंची कमी नसले तरीही त्याच्या एका कट चहावरून त्याची परिस्थिती जाणून त्याला मदत करणाऱ्या सखा श्रीकृष्णाची. पण असा सखा श्रीकृष्ण मित्र रूपात भेटण्यासाठी स्वतः सुदामा व्हावं लागतं ही मैत्रीची अट आहे. या दूषित जगात गंगेच्या पाण्या इतकाच निर्मळ असणाऱ्या, मित्राची मरगळ दूर करणाऱ्या, गरज पडता मेळाहून मऊ तरीच वज्राहून कठीण बनणाऱ्या मित्राच्या मैत्रीची नितांत गरज आहे.
1: विषया संदर्भात स्नेहल आदेवार यांचे विचार आता आपण ऐकलेत चिंतन अंतर्गत. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकाल. दरम्यान संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवा श्रोतांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, संध्याकाळी 6:30 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आणि 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 आता शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषी वाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत धान पिकाचे काही महत्वाचे वाण, त्यांचा कालावधी, उत्पादन आणि त्यांची वैशिष्ट्य. शेतकरी बंधूंनो, आता उशिरा येणारे वाण जे आहे त्यामध्ये सिंदेवाही 5 हे 145 ते 150 दिवसात तयार होत आहे. 50 ते 55 क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन मिळू शकतंय. कडाकरपा, करपा रोगास साधारण प्रतिकारक असं हे वाण आहे. पाणथळ आणि खोलगट जमिनीसाठी योग्य आहे. साकोली 8 हे वाण 140 ते 145 दिवसात तयार होतंय. 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतंय. बहुकीड प्रतिकारक, करपा आणि कडाकरपा रोगास साधारण प्रतिकारक असं हे साकोली 8 वाण आहे. पीकेव्ही तिलक हे वाण याचा कालावधी आहे 140 ते 145 दिवसाचा आणि हेक्टरी 40 ते 42 क्विंटल यापासून आपल्याला उत्पादन मिळणार आहे. आणि या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ठेंगणी न लोळणारी आणि खाण्यास उत्तम, स्थानिक बाजारपेठेसाठी उत्तम, खोडकिडा आणि गादमाशी रोगास साधारण प्रतिकारक असं हे पीकेव्ही तिलक वाण आहे. सुवासिक वाणामध्ये साकोली 7 हे वाण याचा कालावधी आहे 130 ते 135 दिवसांचा. 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला यापासून मिळणार आहे. आणि साकोली 7 या सुवासिक वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे करपा रोगास साधारण प्रतिकारक, मध्यम उंची, तांदळाचा उतारा 70%. पीकेव्ही मकरंद हे वाण 121 ते 125 दिवसांचा कालावधी याला लागतो. 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतंय. सुवासिक, बुटका, गादमाशी, करपा, कडाकरपा रोगास साधारण प्रतिकारक, चिन्नोर पेक्षा 20 दिवस आधी येतो आणि भरडण्यास योग्य तसेच खाण्यासही योग्य असा हा पीकेव्ही मकरंद वाण आहे. तर पीकेव्ही खमंग हा वाण 130 ते 135 दिवसाचा याचा कालावधी आहे. 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला पीकेव्ही खमंग पासून मिळतंय. सुवासिक, बुटका, खाण्यास उत्तम, करपा आणि कडाकरपा साधारण प्रतिकारक असं हे पीकेव्ही खमंग वाण आहे. तर मंडळी, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण धान पिकाचे महत्वाचे वाण, त्यांचा कालावधी, त्याचं उत्पादन आणि त्याची वैशिष्ट्य जाणून घेतली. आणखी आपण याविषयी जाणून घेणार आहोत उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. नमस्कार.
0: कृषीवाणी.

शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आजच्या या माहितीचं वाचन केलं होतं संगीता लोखंडे यांनी.

आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच मुंबई केंद्राहून सुरुवातीला आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच मुंबई केंद्राहून सुरुवातीला आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यत बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्निया

0: ची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर,
3: परिसर.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
5: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा, जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलली की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्ट मिळाला. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याचं काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियांड्रिंग ही खूप गरजेची असते. म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला

0: स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोतो, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 सकाळी 6:00.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. नमस्कार श्रोतेच्या सुप्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत आहे. श्रोते हो, आज जगतविख्यात भारतीय विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा स्मृती दिन आहे. आजच्याच दिवशी 1902 त्यांचं निधन झालं. केवळ 39 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं होतं. स्वामी विवेकानंद हे वेदांताचे पुरस्कर्ते होते, ज्याच्या प्रसाराचं कार्य त्यांनी केलं. अगदी तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य बनले आणि आपल्या गुरूंच्या निधनानंतर त्यांनी रामकृष्ण मिशन च्या माध्यमातून गुरूंच्या शिकवणुकीचा प्रसार केला. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता जवळच्या सिमला पल्ली इथं स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयामध्ये अटर्नी होते. ते धार्मिक आणि सामाजिक बाबींमध्ये पुरोगामी विचारांचे होते. आई भुवनेश्वरी देवी ह्या कट्टर धार्मिक वृत्तीच्या होत्या. विवेकानंदांच्या स्वतंत्र विचारसरणीला आकार देण्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या संस्कारांचा फार मोठाच वाटा होता. स्वामी विवेकानंद यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्वज्ञान, युरोपचा इतिहास आणि भारतीय प्राचीन इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता. सोबतच संस्कृत आणि बंगाली साहित्याचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. 1881 म्हणजे वयाच्या 18 नरेंद्रनाथ यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. रामकृष्ण परमहंस यांना नरेंद्रनाथांमधल्या वेगळेपणाची, असामान्यतेची जाणीव झाली. त्यांनी नरेंद्रनाथांना आपल्या आश्रमामध्ये येण्याची सूचना केली. आपल्या पालकांच्या संमतीनं नरेंद्रनाथ रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत त्यांच्या दक्षिणेश्वर इथल्या आश्रमामध्ये राहू लागले. पुढे रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या सर्व शिष्यांसोबतच नरेंद्रनाथ यांना संन्यास दीक्षा दिली. नरेंद्रनाथांनी भगवे वस्त्र धारण केले. गुरूंनी त्यांचं नाव स्वामी विवेकानंद असं ठेवलं. पुढील काळामध्ये गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर स्वामी विवेकानंदांनी कोलकाताजवळ वराहनगर इथं रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि आपल्या गुरूंच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार केला. स्वामी विवेकानंद यांच्या विशेष कार्याची आठवण म्हणजे 1893 विश्व सर्वधर्म परिषद. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरली होती. स्वामी विवेकानंद यांना त्या धर्म परिषदेचं निमंत्रण नव्हतं, तरी सुद्धा मात्र ते त्या शिकागो परिषदेला गेले. त्या प्रवासामध्ये त्यांची श्रीलंकेचे अनागरिक धर्मपाल यांच्याशी ओळख झाली. परिषदेचं निमंत्रण नसल्यामुळे स्वामी विवेकानंदांना तिथं भाषण करता येऊ शकत नव्हतं. म्हणून बौद्धगुरू अनागरिक धर्मपाल यांनी परिषदेने त्यांना दिलेल्या वेळातला काही वेळ विवेकानंदांना द्यावा अशी धर्म परिषदेला सूचना केली आणि स्वामी विवेकानंद यांना त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भाषण करण्याची संधी मिळाली. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनींनो, जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली, अशा प्राचीन भारतीय परंपरेच्या वतीनं मी जगातील राष्ट्रांचं स्वागत करतो

अशी आपल्या भाषणाची सुरुवात करताच त्या सभागृहामध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीवर तिथे भाषण केलं. त्यांच्या त्या विद्वत्तापूर्ण भाषणाची जगभर मोठी चर्चा झाली. विवेकानंदांना बुद्धाच्या शिकवणुकीविषयी प्रचंड आदर होता. ते बुद्धाला मानवी इतिहासातील सर्वात महान व्यक्तिमत्व मानत होते. बुद्ध तत्वज्ञानाचा, बुद्धाच्या करुणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्यांच्या मनावर मोठाच प्रभाव होता. विश्वधर्म परिषदेहून भारतात परतल्यानंतर विवेकानंदांनी भारतभर अनेक ठिकाणी भ्रमण केलं. भारतीय गरीब लोकांचं दैन्य दुःख त्यांनी पाहिलं आणि त्यांचं मन अधिक हळवं झालं. दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठीच पुढे आपलं आयुष्य समर्पित करण्याचा त्यांनी संकल्प केला होता. परंतु वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी एके दिवशी ध्यानावस्थेमध्ये असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृती चिरंदन धाव्यात म्हणून कन्याकुमारी इथं समुद्रामध्ये त्यांचं स्मारक उभारलं गेलंय. आज स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

0: सुप्रभात हा कार्यक्रम आतापण ऐकलात. आलेख आणि निवेदन होतं हेमंत शेंडे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

दादले मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायले हृदय शैलेंद्र यांचं गीत संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं होतं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:45 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही साक्षेपित करीत आहोत.

0: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे, गगनपावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश

0: निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्या भात शेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जून पर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळे शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्री बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

0: शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरल्या गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 36 सेकंद झाली आहेत. दिनविशेष दिनांक 4 जुलै 1914. आपल्या भावस्पर्शी आणि अजरामर गीतांनी मराठी संगीतविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम यांचा जन्म. विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926. जयपूर अत्रवली घराण्याची परंपरा समर्थपणे जपणारे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म 4 जुलै 1912. भारतीय सागरी इतिहासात अजरामर ठसा उमटवणारे मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे जग सोडून गेले 4 जुलै 1729 या दिवशी. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री तरुण मुजुमदार यांचं 4 जुलै 2022 रोजी निधन झालं. भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य हे जग सोडून गेले 4 जुलै 2012 या दिवशी.

शुद्ध, अर्थपूर्ण आणि अजरामर गीतांनी हिंदी चित्रपट संगीत समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी 4 जुलै 1982 रोजी या जगाचा निरोप घेतला. भारताचे महान तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरु, समाज सुधारक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतला 4 जुलै 1902 या दिवशी.

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: ते अत्यंत महत्वाचा, बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजे कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: 23 प्रक्रिया
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत

0: ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी वीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरेट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे, तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोखरा असं स्मार्ट फार्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, अजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे, कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेला आहे. हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना युवा

0: च्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकरी गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रवाहामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं, कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड्स प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे, त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट ही येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत, त्यामुळे आपण महामंडळ आपल्या सोबत आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकला। हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून साक्षेपित केला। सकाळचे 7:40 होत आहेत। आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत।

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं राजन लाखे यांचं गीत, संगीत नंदू होनप यांनी दिलं होतं.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 07172254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही. वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

0: कवी सौमित्र यांचे गीत आपण ऐकलं, गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
3: आकाशवाणी चंद्रपूर.
4: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
5: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं पाय.
6: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
7: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
6: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
7: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअरच्या नव्या दिशा.

जोशी यांचे गीत आपण ऐकत आहात, संगीत दशरथ पुजारी यांचं आहे. सकाळचे 8 वाजत आहेत, थोड्याच वेळात समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून साक्षेपित करीत आहोत.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब, क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून देशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

होतं. मयूर सुलतानपूर यांचं गीत, संगीत सचिन देव बर्मन यांचं होतं. तीन देविया या चित्रपटासाठी मोहम्मद रफी साहेबांनी हे गीत गायलं होतं. आता साहिल लुधियानवी यांची रचना ऐकूया, संगीत रवी यांचं आहे. अमानत चित्रपटासाठी ही रचना गायली मोहम्मद रफी यांनी.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंड हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याची

या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर.

0: जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण, भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन, गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक, आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सगळ्याचे 8:40 झालेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत विज्ञान विश्व.

0: श्रुतीवाचा विज्ञान विश्व या कार्यक्रमामध्ये कृष्ण विवर याविषयी केशनी हटवार यांचं भाषण ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. विज्ञान विषयाच्या नवनवीन माहितीसह आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठीच मी केशनी विज्ञान विश्व या कार्यक्रमातून अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंतचा विद्यार्थी आवडीने हा विषय विज्ञान शिक्षकांना विचारत असतात असाच आवडीचा गूढ आणि रहस्यमयी विषय घेऊन आली आहे. तो म्हणजे कृष्णविवर किंवा इंग्रजीत आपण त्याला ब्लॅक होल असेही म्हणतो. हा विश्वाचा अदृश्य ठसा. चला तर मग जाणून घेऊया की हे कृष्णविवर म्हणजे नेमकं असतं तिला. श्रोते हो, आकाशाच्या अथांग पसाऱ्यात माणसाने तारे मोजले, ग्रह शोधले, धूमकेतूंचे मार्ग टिपले, पण तरीही विश्वात काही गोष्टी अशा आहेत ज्या दिसत नसतानाही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. त्यातीलच सर्वात गूढ बलाढ्य आणि मोहक निर्मिती म्हणजे कृष्णविवर किंवा ब्लॅक होल. हा प्रवास जितका विज्ञानाचा आहे तितकाच कल्पनाशक्ती, उत्सुकता आणि तत्वज्ञानाचाही आहे. कृष्णविवर म्हणजे अवकाशातील अशी जागा जिथे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. श्रोते हो, कोणत्याही वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी एका विशिष्ट वेगाची आवश्यकता असते, त्यालाच एस्केप वेलॉसिटी किंवा पलायन वेग असं म्हणतात. कृष्णविवराचा पलायन वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त असतो आणि जगात प्रकाशा इतकं म्हणजेच 3,00,000 किलोमीटर प्रतिसेकंद इतकं वेगवान काहीच नाही. विचार करा, आणि तोही तिथून बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच कृष्णविवराच्या आतमध्ये काय असतं हे आपण पाहू शकत नाही, म्हणूनच त्याला ब्लॅक होल असं नाव देण्यात आलं. अवकाशाचे जिथे नियम बदलतात, वेळेची गती मंदावते आणि पदार्थांच्या अस्तित्व अनोख्या पद्धतीने वागते. एक असा अवकाश काळ जिथे आपण पडतच जातो पण तळ कधीच लागत नाही. अशा या कृष्णविवराची संकल्पना 1783 मध्ये जॉन मिलर यांनी पहिल्यांदा मांडली. कृष्णविवराच्या अस्तित्वाची संविधानिक मांडणी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आपल्या जनरल रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतानुसार मांडली आणि त्याचा प्रत्यक्षात शोध सिग्नस एक्सवन या नावाने पॉल मर्डिन आणि लुईस वेबस्टर यांनी 1971 मध्ये लावला. श्रोते हो, हा कृष्णविवर तयार होण्यासाठी

लागतो तो एक महाकाय तारा. हे तारे त्यांच्या गाभ्यात हायड्रोजनचे रूपांतर हेलियम मध्ये करून ऊर्जा निर्माण करतात. पण आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार ताऱ्यातील केंद्रकातील हीच अणुऊर्जा संपून गेल्यानंतर तो स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने आकुंचन पावतो आणि कोसळतो. एखादा तारा जेव्हा प्रचंड वस्तुमानाचा असतो तेव्हा त्याची शेवटची अवस्था कृष्णविवर होते. आपले भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी सिद्ध केले की सूर्यापेक्षा अंदाजे 3 पट अधिक वस्तुमान असलेला ताराच कृष्णविवर बनवू शकतो. या मर्यादेलाच चंद्रशेखर मर्यादा असे म्हणतात. यामुळेच कृष्णविवराच्या जन्म प्रचंड वस्तुमान असलेल्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर होतो, ज्याला सुपरनोव्हा स्फोट म्हणतात. ताऱ्याच्या कोसळण्याचा वेग इतका भयानक असतो की त्यामुळे

महाराज कृष्ण विवर बनवू शकतो, या मर्यादेलाच चंद्रशेखर मर्यादा असे म्हणतात. यामुळेच कृष्ण विवराच्या जन्म प्रचंड वस्तुमान असलेल्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर होतो, ज्याला सुपरनोव्हा स्फोट म्हणतात. ताऱ्याच्या कोसळण्याचा वेग इतका भयानक असतो की त्यामुळे अवकाश क्षेत्रात मोठा वाकवा तयार होतो व ताऱ्यातील संपूर्ण वस्तुमान एका छोट्या अकल्पनीय घनतेच्या बिंदूत बदलते, तेव्हा यालाच सिंग्युलॅरिटी म्हणतात. या सिंग्युलॅरिटी भोवती तयार होते इव्हेंट हॉरिझन, म्हणजेच अशी दिशा जी ओलांडली की परत येणे केवळ अशक्य. यानंतर तयार होते ती म्हणजे अक्रिशन डिस्क. यामध्ये कृष्ण विवर आपल्या जवळचे तारे, वायू, धूळ स्वतःकडे खेचतो. हे पदार्थ प्रचंड वेगाने कृष्ण विवराभोवती फिरतात. यामुळे एक तेजस्वी चकती तयार होते आणि तिलाच अक्रिशन डिस्क असं म्हणतात. खगोलशास्त्रज्ञांच्या भाषेतच सांगायचं झालं तर अतिशय घन आणि प्रखर गुरुत्वाकर्षण असणारे असे अवकाशातील क्षेत्र जिथून काहीच बाहेर येऊ शकत नाही, त्यालाच कृष्ण विवर म्हणजेच ब्लॅक होल म्हटलं जाते. हा क्षण म्हणजे जणू विश्वाच्या एकतर्फी दरवाजाचं पाऊल ओलांडणं, जिथून आत प्रवेश तर करता येतो पण बाहेर निघण्याचा मार्ग नसतो. असा हा कृष्ण विवर प्रकाश परावर्तित करत नाही, उत्सर्जित करत नाही, मग त्याचं अस्तित्व कळतं तरी कसं? तर त्याच्या आसपासचे तारे विचित्र वेगाने फिरताना दिसतात. त्यातून रेडिओ लहरी, क्ष किरण, गामा किरण याचे उत्सर्जन होते. तसेच पदार्थ त्या विवराकडे ओढला जाताना त्याचे तापमान लाखो अंशांवर असते. हे दृश्य अत्यंत अभिनव असते. यातूनच शास्त्रज्ञ कृष्ण विवराचा ठाव शोधतात. या कृष्ण विवराचे आकारमानानुसार तीन प्रकार पडतात. पहिलं म्हणजे स्टेलर मास ब्लॅक होल. हे सूर्यापेक्षा 3 ते 20 पट अधिक मोठे असतात. एका मोठ्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर ते तयार होतात. दुसरं म्हणजे इंटरमिजिएट ब्लॅक होल. हे स्टेलर आणि सुपर मॅसिव्ह यामधील असतात, ज्यांचा शोध अजूनही सुरूच आहे. आणि तिसरं म्हणजे सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल. ते लाखो ते अब्जावधी सूर्याच्या वस्तुमाना एवढे असतात. आश्चर्य म्हणजे प्रत्येक मोठ्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल आहे. 2019 मध्ये इव्हेंट होरिझन टेलिस्कोपने आकाशगंगेतील धूसर नारंगी वर्तुळ असलेल्या कृष्ण विवराचा फोटो घेतला. तर 2022 मध्ये सॅजिटेरियस एस स्टार या सुपर मॅसिव्ह ब्लॅक होलचाही फोटो प्रसिद्ध करण्यात आला. आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या सुपर मॅसिव्ह कृष्ण विवरामुळेच संपूर्ण ब्रह्मांडाच्या संरचनेत मोठ्या प्रमाणावर बदल होतो. अनेक संशोधकांच्या मते कृष्ण विवरामुळे तारका, ग्रह आणि आकाशगंगा यांच्या स्थितीत प्रभाव पडतो. नासानी आणि जागतिक स्तरावर अनेक संस्थांनी कृष्ण विवरांचा अभ्यास केलेला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सारखी उपकरणं, रेडिओ टेलिस्कोप आणि इव्हेंट हॉरिझन टेलिस्कोप यांच्या सहाय्याने ब्लॅक होलचे प्रत्यक्ष चित्र घेणे आता शक्य झालेलं आहे. श्रोते हो, अशाच या विश्वाच्या गूढतेचा, अदृश्यतेचा आणि विज्ञानातील अगाधतेचा अनुभव घ्यायचा असेल तर कृष्ण विवरावर अभ्यास केल्याशिवाय चालणार नाही. कृष्ण विवर म्हणजे नुसतीच एक खगोलीय वस्तू नाही, तर विश्वातील गुरुत्वाकर्षण, काळ आणि अवकाश या संकल्पनांच्या अंतिम मर्यादा आहेत. या कृष्ण विवराचा अभ्यास आपल्याला विश्वाची उत्पत्ती, तारे कसे मरतात व आकाशगंगेच्या विकासाच्या महत्वाची माहिती देतात. परतीचा मार्ग

0: आनंद करणारे हे कृष्णविवर कदाचित भयंकर असतीलही, पण त्यांच्यात विश्वाची सर्वात सुंदर वैज्ञानिक रहस्य दडलेली आहेत. आणि म्हणूनच कृष्णविवर म्हणजे विनाश नव्हे, तो विश्वाच्या उत्क्रांतीतील एक अपरिहार्य टप्पा आहे, जो आपल्याला दाखवतो की विश्व किती अचंबित करणारे आहे आणि मनुष्याची जिज्ञासा किती शक्तिशाली आहे. ही विश्वाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा आपण जपली तर ज्ञानाचे नवे ब्लॅक होल आपणही उघडू शकतो, जिथे अज्ञान दिरंकृत होऊन नवीन सत्याचा जन्म होईल. आजच्या या भाषणातून आपल्याला एवढं नक्की समजलं असेल की कृष्णविवर किंवा ब्लॅक होल म्हणजे नुसतीच एक पोकळी किंवा मोठा खड्डा नाही, तर ते आहे एक प्रचंड घनतेचे गुरुत्वाकर्षण शक्तीचे केंद्र. धन्यवाद.
1: आताच आपण कृष्णविवर या विषयासंदर्भात केशनी हटवार यांचं भाषण ऐकलं. विज्ञान विश्वांतर्गत.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अग आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अग आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही. वेळ बदलली, वर्ष बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सून पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 0712254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर.
4: श्रोतेवाचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम सकाळी 11:00 प्रसारित होईल. यामध्ये गुडघा प्रत्यारोपण याविषयी अस्थिरोग आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शशांक जैन यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. सादर करते उमेश दुपारे. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:00.

कवी वर्य कुसुमाग्रजांचं हे गीत आपण ऐकलं, संगीत यशवंत देव यांचं होतं आणि हे गीत गायलं होतं श्रीधर फडके यांनी. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता सकाळचे 9 वाजतात. आतापासून 10 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकूया.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोतो, विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात। हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केलेत। यावेळी सकाळचे 10 वाजलेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट।

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यात तर घेतली होती.
0: आणखी नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आता जाग बाई.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: गुपचुप गुपचुप या चित्रपटातलं हे होतं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं, स्वर सुरेश वाडकर यांचं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0717225463 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: घोटाळा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे होतं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत सुरेश कुमार यांचं होतं. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

लाखात अशी देखणी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाविषयीचं निवेदन. आजचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आज आपण ऐकणार आहात सकाळी 11 वाजता. त्यामध्ये गुडघा प्रत्यारोपण याविषयी अस्थिरोग आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शशांक जैन यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आमचा कार्यक्रम हा डॉक्टर.

करीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, संगीत वसंत देसाई यांचं होतं. श्रोते, यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

नमस्कार रसिक श्रोते हो, अच्छा गीत सरिता या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत.

लक्ष्मीची पाऊले चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आशा यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना होती. या गीतासाठी आवडी आशोद्यांची पलाशाचे गौतम काकडे, प्रतिमा काकडे, वंशिका विलास जीवने, तुकुम चंद्रपूरचे अमरपाली सोनू खैरे, अनुज खैरे आणि प्रीतम खैरे आणि त्यांचा परिवार, त्याचबरोबर गौरा भद्रावतीचे बंडू परसाके, विमल परसाके, प्रियंका परसाके, अक्षय प्रिन्स परसाके आणि समस्त परसाके परिवार. कार्यक्रमातलं या पुढचं गीत आमच्या या श्रोत्यांना ऐकायचे. शेकापूर इथले आमचे श्रोते आहेत बापूराव बावने, संजय बावने आणि त्यांचा मित्रपरिवार, किसन कुंभरे, रामहरी लोखंडे, दत्ता वाघमारे, बंडू वाघमारे, संदीप धुर्वे, अनिल चौधरी, वामन कार्लेकर, बळवंत वाढई, गोवर्धन भगत, दिवाकर पांडे, भयाजी धात्रक आणि मित्रपरिवार, या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत ऐकूया.

हे होतं मोहित्याची मंजुळा या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आनंद घन यांचं होतं. गीतसरिता श्रोत्यांच्या

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्य याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
2: या विशालचं ना सारं बरोबर चालतं.
3: काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये 15,000 रुपयांचा फ्रॉड झालाय माहिती आहे.
2: त्याला कोणतंही टेन्शन नाही. बघ
4: टेन्शन का, माझी काही चूक नव्हती. तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं. RBI सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा. 3 दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही. जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान. आपल्या बँक अकाउंटचा पिन पासवर्ड आणि OTP मलाही सांगू नका. RBI सांगते जाणारपणा सतर्क राहा.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या YouTube चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

लक्ष्मी चित्रपटातलं हे होतं जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत राम कदम यांचं होतं, स्वरूषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. या गीतासाठी पसंती आमच्या या श्रोत्यांची होती. बडी इथले अशोक परशुरामजी तलसे, नीता तलसे आणि त्यांचा परिवार, त्याचबरोबर घाटंजी इथले सर्वेश शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. कार्यक्रमातलं पुढचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या आवडीचं आहे. श्रोते आहेत मराठा चौक बाबूपेठ चंद्रपूरचे कुणाल चन्ने, रोहन मेश्राम, रितिक

चित्रपटातलं हे होतं जगदीश खेवोडकर यांचं गीत. संगीत राम कदम यांचं होतं, स्वरूषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचं. या गीतासाठी पसंती आमच्या या श्रोत्यांची होती. बणी इथले अशोक परशुरामजी तलसे, नीता तलसे आणि त्यांचा परिवार, त्याचबरोबर घाटंजी इथले सर्वेश शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. कार्यक्रमातलं पुढचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या आवडीचं आहे. श्रोते आहेत मराठा चौक बाबूपेठ चंद्रपूरचे कुणाल चन्ने, रोहन मेश्राम, रितिक झाडे, कंचन बनसोड, ज्योती, पूजा, शुभांगी, सरिता आणि त्यांचा मित्र परिवार. त्याचबरोबर बल्लारपूरचे दिनेश शितूत, सारिका शितूत, निखिल शितूत आणि ईश्वरी शितूत आणि त्यांचा मित्र परिवार. या श्रोत्यांच्या पसंतीचं चांदणे शिंपीत जा या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार प्रभाकर जोग.

गीत असेल या कार्यक्रमातलं यापुढचं गीत शोधू आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं आहे. हे आमचे नियमित श्रोता ठेमाजी ठेकरे, हबीब शेख, बाबूभाई भंडारी, हेमंत कुमार, भारशंकर, चंद्रशेखर खोटेमाटे आणि त्यांचा मित्रपरिवार. आणि याच गीताची पसंती आमच्या या श्रोत्यांची आहे. हे श्रोते आहेत राजेश साबळे, राजदीप, राशी, शीतल, निजाम शेख, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि त्यांचा मित्रपरिवार. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं संसार चित्रपटातलं गीत.

संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमातलं या पुढचं गीत आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं आहे. दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, सरिता गव्हाणकर, अभिजित गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स हिकांश, अरुण काळे, ए व्ही कांबळे, उत्कर्षा कांबळे, प्रशिक मेघना, तुषार एकदा, अरुण येळगुडकर आणि प्रभाकर जोंधळे आणि आरती जोने या सर्व श्रोत्यांच्या संगीताचं हे गीत ऐकूया.

अगं ऐक, चंद्रावरती डाग कशाचा काळा काळा राही ग, छाप सशाचा

0: या सुनते से शुद्ध अच्छा गीत सरिता कार्यक्रम इतने समाप्त होते हैं। नमस्कार। आकाशवाणी से हे चंद्रपूर केंद्र आहे।
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एका छताखाली
1: WCL CGS रेल्वे PMJY आणि ESIS

0: संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: विश्वासाचे ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, वाढत्या वयासोबत अनेकांना सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा तीव्र त्रास सुरू होतो. यामुळे चालणं, उठणं, बसणं किंवा आपली जी दैनंदिन कामं आहेत ती कामं करणं देखील कठीण होऊन बसतं. जेव्हा औषधोपचारांनी आराम मिळत नाही तेव्हा गुडघा प्रत्यारोपण नी रिप्लेसमेंट हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आधुनिक उपाय ठरतो. पण या शस्त्रक्रियेविषयी रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न, भीती आणि शंका असतात. अशा शंका, भीती, प्रश्न आपल्याही मनात असतीलच. याच शंकांचं निरसन करण्यासाठी आणि सांधेदुखीवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत चंद्रपूर येथील जैन हॉस्पिटल अँड डायग्नॉस्टिक्सचे प्रख्यात अस्थिरोग आणि सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शशांक जैन. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, आपण बघतो की वाढत्या वयानुसार गुडघेदुखी आणि सांधेदुखी उद्भवण्याची बरीच प्रश्न निर्माण होत असतात, तर हे उद्भवण्याचे नेमके कारण काय आहे?
1: सांधेदुखीचे मेन कारण आहे एक तर वाढतं वय, वजन वाढणे किंवा जुने दुखापत असणे आणि स्नायू कमकुवत असणे ही प्रमुख कारणे आहेत.
0: अच्छा. बऱ्याचदा लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मग दुखणं थांबवण्यासाठी पेन किलर्स घेतात, तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?
1: जर पेन किलर खूप वर्षापासून घेत आहे तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊ शकते. पण टेम्पररी पेन कमी करायसाठी पेन किलर घ्यावं लागतं. तर थोडे दिवस पेन किलर घेऊन दुखणं कमी करून मग व्यायाम करून आणि काही प्रिकॉशन्स घेऊन ते गुडघ्या दुखणी कमी होऊ शकते.
0: अच्छा, आपण फोन घेऊया आधी. हॅलो डॉक्टर.
2: हॅलो, मी सुभाष अग्रवाल, शास्त्री नगर, चंद्रपूर.
0: काय प्रश्न आहे आपला?
2: मला गुडघ्याबद्दल विचारायचं. माझे गुडघे कमकाच करते पायाचे, त्याचा काय इलाज आहे आणि कसं काय रोग आहे त्याचं सांगायचं त्याच्याबद्दल.
1: बघा, जर गुडघे कटकट करते आहे तर ते नेमकं काही त्रास नाही आहे, पण त्याचा कटकट करण्याबरोबर जर गुडघ्याला सूज आहे आणि दुखणं आहे तर तुम्हाला डॉक्टर तपासणी करून सांगणार की प्रॉब्लेम काय आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: आपण बघतो सर की बऱ्याचदा वेगवेगळे तेल बाजारामध्ये उपलब्ध आहेत की जे दुखण्यावरती उपयोग होतो असं म्हटलं जातं, मलम आहेत, तर याचा कितपत उपयोग होऊ शकतो?
1: ते मालिश, तेल आणि मलम ते पूर्ण तात्पुरती दुःख कमी करायसाठी आहे. ते लावल्याने संपूर्ण त्रास दूर होऊ शकत नाही.
0: अच्छा, म्हणजे अगदी खूपच दुखणं असेल तर थोडस आपल्याला रिलीफ होत आहे त्याच्यामुळे. आपण फोन घेऊया आधी. हॅलो डॉक्टर.
3: हॅलो,
0: बोलिए सर, नाम बताइए और पूछिए.
3: मेरा नाम है आयुष सिंह, है वर्धा से बोल रहा हूँ. बॅडमिंटन बहुत खेलता हूँ, डेली खेलता हूँ. घुटने में बहुत दर्द होता
1: है.

0: करना चाहिए या बैडमिंटन बंद कर देना चाहिए?
1: नहीं, बैडमिंटन तो बंद नहीं करना चाहिए, खेलना तो सेहत के लिए जरूरी है, पर उसके लिए आप मसल का स्ट्रेंथनिंग कर सकते हैं। मसल वीक होने भी घुटने में दर्द रहता है, तो एक्सरसाइज जरूरी है, मसल का स्ट्रेंथ गेन करना जरूरी है, और एक बार डॉक्टर को दिखा के वो आप कर सकते हैं।
0: लिगामेंट का कोई इशू, कोई कनेक्शन तो नहीं होगा सर, जैसे बीच में लिगामेंट दुखता था?
1: नहीं, लिगामेंट का अगर तकलीफ है, कोई आपको इंजरी हुई है, तो वो जांच करने के बाद ही पता चलती है। तो
0: अच्छा,
1: हाँ, तो एक बार डॉक्टर से जांच करवाइए, अगर लिगामेंट का भी प्रॉब्लम होगा तो वो भी सॉल्व हो सकता है।
0: अच्छा, और कौन सी मेडिसिन लेना चाहिए, या क्या कोई ओवर फोन आप बता सकते हैं कि कौन सी दवाई लेनी चाहिए?
1: नहीं,
0: ये थोड़ा पेन रिलीफ मिलेगा,
1: जांच करने के बाद ही बता सकते हैं, फोन पे नहीं बता सकते।
0: थैंक यू सर।
1: थैंक यू।
0: तो मैं खेलना कंटिन्यू रखूँ, राइट?
1: हाँ, खेलना कंटिन्यू रखिए, और प्रिकॉशंस लीजिए, और एक्सरसाइज करिए।
0: जी, ठीक है सर। ओके, थैंक यू सर।
2: तर डॉक्टर, आपण बोलत होतो की गुडघा प्रत्यारोपण करण्याची योग्य वेळ कधी येते, म्हणजे कोणत्या स्टेजला ही शस्त्रक्रिया करणं अनिवार्य आहे?
1: गुडघा प्रत्यारोपण तेव्हा करायचं जेव्हा औषध काम करत नाही, झोपताना पण त्रास होते, तुमचे दिन शरीराला फरक पडतो किंवा चालना कमी होऊन जाते, तर जेव्हा इतर उपाय काम करत नाही तेव्हा गुडघा प्रत्यारोपण आपण करायला पाहिजे।
2: आपण थांबूया थोडं, एक फोन येतोय। हॅलो डॉक्टर।
3: हॅलो,
2: नमस्कार, नाव सांगा आणि प्रश्न विचारा।
3: शांता वर्दे।
2: हा, काय प्रश्न आहे आपला?
3: वजन कमी केल्याने फायदा होतो का?
1: हा, खूप छान क्वेश्चन विचारलाय। जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा गुडघ्यावर 4 पट वजन कमी पडतो, तर वजन कमी केल्याने खूप फरक पडणार। धन्यवाद।
2: तर आपण गुडघा प्रत्यारोपण कधी?
1: तर गुडघ्या प्रत्यारोपण कधी करायचं हे पूर्ण डिपेंड करतो पेशंटवर। जेव्हा औषध आणि इतर उपचारांनी दुख कमी होत नाही, पेशंटला झोपेमध्ये पण त्रास होते आणि किंवा त्यांचं चालणं फिरणं कमी होऊन जाते, तेव्हा आपण समजून घ्यायचं की आता आपल्याला काही ऑपरेशनची गरज पडणार आहे।
2: अच्छा, आपण पुन्हा थांबूया, एक फोन घेऊया। हॅलो डॉक्टर।
3: हॅलो।
2: हॅलो,
3: हा मॅम,
2: नमस्कार, नाव सांगा आणि प्रश्न विचारा।
3: माझं नाव अस्मिता सहारे आहे, मी कृष्णानगरला राहते।
2: बरं, काय प्रश्न आहे आपला?
3: सायकल चालवणं चांगलं आहे का?
1: होय, योग्य उंचीची सीट ठेवून हलक्या गतीने सायकल चालवणे चांगला व्यायाम आहे, हे करायला पाहिजे, याच्यातून गुडघा मजबूत होतो।
3: धन्यवाद सर।
1: धन्यवाद। तर आजच्या काळामध्ये गुडघ्या प्रत्यारोपण जे शस्त्रक्रिया आहे ते खूप सुरक्षित आहे आणि आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यामुळे ते त्याचे रिझल्ट पण खूप चांगले भेटते।
2: अच्छा, यामुळे काही चालताना किंवा भविष्यात काही त्रास होऊ शकतो का सर?
1: नाही, जर व्यवस्थित।
2: थांबूया, आपण पुन्हा फोन घेऊया। हॅलो डॉक्टर।
4: मी वर्ध्याहून बोलतो।
2: बरं, नाव सांगा आणि प्रश्न विचारा।
4: माझं नाव अंकित। माझ्या गुडघ्यात कटकट आवाज येते, हे आजार आहे का काय? माझं वय 65 आहे।
1: नाही, फक्त आवाज येणे हे आजार नाही आहे, जर याच्या सोबत दुखणं असेल किंवा सूज असेल तर आपल्याला तपासणी करून घ्यावा लागेल।
4: बरं, माझं वजन 90 आहे, तर कमी करायचं का? बरोबर आहे।
1: नाही नाही, वजन आपल्या हाईट बरोबर आपला वजन व्यवस्थित पाहिजे, तर जर वजन कमी करणार तर गुडघ्यावर ताण कमी पडेल, तर वजन कमी करणं आवश्यक आहे।
4: धन्यवाद डॉक्टर।
1: धन्यवाद।
2: हॅलो डॉक्टर।
5: हॅलो,
2: हा नमस्कार, नाव सांगा, प्रश्न विचारा।
5: अमन पाटील, नागपूर।
2: बर, काय प्रश्न आहे आपला?
5: मॅडम, मैं ना साइकलिंग करता हूँ। okay. तो मुझे वही समझना था कि साइकलिंग रेगुलरली करना चाहिए लॉन्ग डिस्टेंस के लिए, 15-20 किलोमीटर के लिए, या उससे आगे चल के फ्यूचर में दिक्कत जाती है? मेरा एज 30 इयर्स है।
2: ओके,
1: याच्यावर आपण आधी बोललो आहे, तर जेव्हा तुम्ही प्रोग्राम ऐकणार तर तुम्हाला माहिती भेटून जाणार।
5: धन्यवाद। धन्यवाद।
2: बोलू तर डॉक्टर, आपण बोलत होतात की हे रिकव्हरीसाठी साधारणतः आपल्याला किती दिवस लागतात?
1: जर ऑपरेशन आपण केल्या तर मोस्टली आपण पेशंटला नेक्स्ट दिवस चालायला लावतो।
2: अच्छा,
1: आणि हळूहळू
2: आपण फोन घेऊया आधी।

0: हेलो डॉक्टर।
1: हॅलो।
0: हां नमस्कार।
1: हां नमस्कार मॅडम, मी सुबोध अकोलेकर बोलत आहे दिल्लीवरून।
0: बरं, काय प्रश्न आहे आपला?
1: हॅलो।
0: हां बोला ना, काय प्रश्न आहे आपला?
1: हां मला डॉक्टर साहेबांशी एक प्रश्न विचारायचा होता।
0: हां
1: माझ्या आईचं आता 2.5 महिन्यापूर्वी हिप जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी झाली।
0: बरं।
1: आणि आर्टिफिशियल हिप टाकला होता, बॉल टाकून चेंज केला होता।
0: अच्छा।
1: आणि आता म्हणजे सध्या ती वॉकरने वगैरे चालून राहिली आणि त्यांच्याजवळ 89 वर्ष आहे।
0: अच्छा।
1: तर आता त्यांनी खाण्यापिण्यात काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, कशा प्रकारची डाएट असली पाहिजे आणि कशा प्रकारे आपली दिनचर्या ठेवली पाहिजे?
2: तर याच्यामध्ये डाएट मध्ये कसं आहे, जर त्यांना बीपी आहे, शुगर आहे, तर त्या हिशोबाने नमक कमी पाहिजे, गोड कमी पाहिजे आणि डाईट मध्ये आपली कॅल्शियम, ग्रीन व्हेजिटेबल्स हे चांगल्या प्रमाणे पाहिजे। तर याच्यामध्ये बोन हाड स्ट्रॉंग होईल आणि जे वॉकर घेऊन चालत आहे तर ते चांगलं आहे, जितकं ते चालू शकतात ते त्यांना चालू द्यायचं।
1: घरी म्हणजे सहज फिरता येणार, जसं आपलं 12 तास म्हणजे एखादी तास अर्धा तास म्हणजे वॉकरने चालू शकतात।
2: हा हा।
1: या घेऊन
2: ते वॉकर घेऊन चालायला हिपच्या ऑपरेशन नंतर काही आपल्याला हे नाहीये, ते जितकं चालू शकतात त्यांना चालू द्यायचं।
1: ठीक आहे डॉक्टर साहेब। आणि एक माझा दुसरा एक पर्सनल प्रश्न होता, म्हणजे माझ्याबद्दल होता। माझ्या जवळपास 58 वर्षाचं आहे आणि जसं ऑफिसमध्ये आम्ही काम करतो त्यानंतर जसं उठतो तो जो आपला टोंगा राहते टोंगामध्ये कटकट आवाज येतो, तो कशामुळे येतो सर?
2: सर बघा, जर फक्त आवाज येते तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्या सोबत जर दुख असेल, सूज असेल तर आपल्याला तपासणी करून बघावं लागेल।
1: त्यासाठी म्हणजे काही दैनंदिन आपल्या कार्यक्रमावर डाएट किंवा एक्सरसाइज वगैरे?
2: हो, गुडघ्याचे स्नायूचे व्यायाम केल्याने ते मजबूत होते, तर ते व्यायाम केल्यानंतर आपल्याला जे आवाज आहे किंवा दुख आहे ते कमी होऊ शकते। व्यायाम गरजेचा आहे आणि प्रिकॉशन्स मध्ये जास्त लॉंग आवर सिटिंग नाही करायचं, खाली नाही बसायचं, मांडी मारून नाही बसायचं, हे प्रिकॉशन्स घ्यावं लागतं।
1: थँक्यू व्हेरी मच।
2: थँक्यू सर।
1: और काइंड सर।
0: हॅलो डॉक्टर। हॅलो।
3: हॅलो सर।
2: हॅलो
3: सर, मी राजू जयस्वाल बोलून राहिलो वर्धेवरून। बाया घुटण्यामध्ये दर्द आहे।
2: तर तुमची वय किती आहे?
3: माझी 55।
2: 55। तर गुडघ्यामध्ये दुख आहे तर आपल्याला म्हणजे काय खाली उठता बसताना त्रास होतो?
3: हो चालतानी।
2: हा, तर ते वाढते वयप्रमाणे त्रास सुरू होतो, तर त्याच्यासाठी आपल्याला खाली नाही बसायचा, मांडी मारून नाही बसायचा आणि प्रयत्न करायचा वजन कमी करायचा।
3: वजन कमीच आहे सर।
2: वजन कमीच आहे तर
3: 55 आहे माझं।
2: हा, व्यायाम करून ते स्नायू जे आपले आहे त्याला स्ट्रॉंग करावं लागेल आणि त्या हिशोबाने आपण समोर ट्रीटमेंट करू शकतो।
3: ठीक आहे, ओके।
0: हॅलो डॉक्टर।
4: मॅम
0: नमस्कार, नाव सांगा।
4: मैं नागपूर से बोल रही हूँ, रेखा जयसवाल।
0: पूछिए ना, क्या सवाल है आपका?
4: मेरे थोड़ा सा उल्टे हाथ की कंधे में दर्द है।
0: अच्छा।
2: तर मैडम आपल्याला शुगर आहे का?
4: नहीं, डायबिटीज है, बीपी है।
2: बीपी है। तो कुछ चोट लगा था?
4: कोई चोट नहीं लगा था, और उल्टे हाथ की शोल्डर में दर्द होता है।
2: हाँ हाँ, तो मैम इसके लिए एक बार जांच करके देखना पड़ेगा। पहले तो शोल्डर के आजू बाजू भी स्नायु रहते हैं तो कभी कभी उसमें मार लगने के कारण भी दर्द होता है, तो वो जांच के बाद आपको बता पाएंगे कि एग्जैक्टली प्रॉब्लम क्या है।
0: ओके, थैंक यू। हेलो डॉक्टर।
5: नमस्कार जी।
0: नमस्कार, नाव सांगा, प्रश्न विचारा।
5: रुपचंद मस्के बोलतोय सर।
0: बर बर, काय प्रश्न आहे आपला?
5: टोंगड्याचं ऑपरेशन कधी करायचं मॅम?
2: टोंगड्याचं ऑपरेशन तेव्हा करायचं जेव्हा आपण औषध नाही आणि इतर उपचार घेऊन दुखणं कमी होत नाही आहे आणि झोपताना पण त्रास होते, रोज चालता फिरताना त्रास होते, चालणं आपलं कमी झालं आहे, तर तेव्हा एक्सरे वगैरे करून गुडघ्याचं ऑपरेशन करण्याचं ठरवून घ्यायचं।
0: ठीक आहे,
5: ठीक आहे ना मॅम। त्या टोंगळ्याचाच विचारायचं
2: मॅम। हा, तर मी तेच सांगितलं, जेव्हा औषधने दुखणं कमी होत नाही किंवा इतर उपचार काम करत नाही, चालणं फिरणं कमी झालं, तेव्हा ऑपरेशनची गरज आपल्याला पडू शकते।
5: हाजी,
2: धन्यवाद।
0: धन्यवाद।
5: थँक्यू।

0: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो, नमस्कार.
0: नाव सांग.
1: मी शरयू कुबेर बोलते आहे.
0: बर,
1: चंद्रपूरवरून. मला जैन सरांना क्वेश्चन विचारायचा आहे. नमस्ते सर. सर, मी एक नाट्य कलाकार आहे. तर आम्ही म्हणजे जे नाट्यकर्मी असतो, रंगकर्मी असतो किंवा जे स्पोर्ट्समन असतो सर, तर त्यांचं कसं आहे की नीचा प्रॉब्लेम जास्त होतो त्यांना गुडघ्याचा. मला पण म्हणजे मागच्या वेळेस प्रॅक्टिस करताना थोडस नी लिगामेंट्सचा पण इश्यू होता, आणि प्लस आपण जी पायांची ताच असते ना, ती सकाळी सकाळी खूप जास्त जड होऊन जाते आणि दुखायला सुरुवात करते. तर सर, म्हणजे कशामुळे असणार? काही वेट जास्त असतं की काही युरिक ऍसिड वाढल्यामुळे असतं, काही तुम्ही सांगू शकाल?
2: तर जर आपण हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज करतो की जसं स्पोर्ट झाला, डान्स झाला, आणि आपलं वजन जास्त आहे, तर ते त्यामुळे दुखणं गुडघ्याला होऊ शकते. तर एक तर आपल्याला वजन कंट्रोलमध्ये ठेवावं लागते, आणि दुसरा स्नायू मजबूत करायसाठी आपल्याला व्यायाम करावा लागते. जर पाय ट्विस्ट झाला, लिगामेंट किंवा मेनिस्कसला, गादी ज्याला आपण म्हणतो, त्याला इंजुरी झाली, तर ते आपण जाच करून आपल्याला माहीत पडेल की नेमकं त्रास काय, गादी फाटली आहे किंवा लिगामेंट टीयर आहे, तर ते जाच करून आपल्याला माहीत पडेल, आणि त्याचा पण उपचार संभव आहे.
1: ओके. आणि सर, काही खाण्यापिण्यामध्ये काही आपल्याला चेंजेस करावे लागतात का?
2: खाण्यापिण्यामध्ये असं हेल्दी डाईट घ्यावं लागेल, जसं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हो गया, कॅल्शियम हो गया, तो ये आपके डाइट में रहना चाहिए. तो इससे हड्डी मजबूत रहती है और अपने को उसकी वजह से हड्डी में होने वाले दुख कम हो सकते हैं.
1: अच्छा, तो सर ये अपना कैल्शियम कम हो गया है या विटामिन डी कम हो गया है, तो ये अपने को मतलब क्या सिम्टम्स बताते हैं बॉडी में ऐसा?
2: बोन पेन होना, जैसे आपके पैर में दर्द रहना, कमजोरी कमजोरी लगना, मांसपेशियों में दर्द होना, तो ये विटामिन डी और कैल्शियम कम होने के कारण होता है.
1: तो एक्चुअली सर, उसमें दूध पीना यही एक उपाय है क्या? उसके अलावा मतलब कुछ अपन ऐसे डाइट थ्रू नहीं ले सकते?
2: डाइट थ्रू बॉडी का रिक्वायरमेंट करना आज के टाइम में बहुत मुश्किल है. तो विटामिन डी के लिए अर्ली मॉर्निंग का जो सनरेज होता है, धूप में बैठना है ना, तो वो कर सकते हैं. और कैल्शियम के लिए दूध ले सकते हैं, बट वही है कि आज के टाइम में डाइट से कोई भी रिक्वायरमेंट फुलफिल करना बहुत मुश्किल है, तो सप्लीमेंट्स के तरफ अपने को जाना ही पड़ा है.
1: जी सर, जरूर. एक्चुअली मुझे तो बहुत सख्त जरूरत है, क्योंकि मुझे थोड़ा सा अभी दर्द महसूस हो गया. तो ठीक है सर, हम पर्सनल कंसल्टेशन करेंगे. थैंक यू सो मच सर.
2: थैंक यू मैडम.
0: हॅलो डॉक्टर.
3: हॅलो मॅम.
0: हा, नाव सांगा, प्रश्न विचारा.
3: मी योगिता चौधरी बोलत आहे.
0: बरं.
3: मी बलाच्यावरून बोलत आहे.
2: बोला मॅडम.
3: मॅम, गुडघेदुखीमध्ये आपण सायकल चालवू शकतो का?
0: अच्छा.
2: हा, बिलकुल सायकल चालू शकतो. ते आपली जे सायकलची सीट आहे ते आपल्याला उंच पाहिजे, आणि सायकल चालवणं खूप चांगला व्यायाम आहे. हलके गतीने सायकल चालवणं चांगलं आहे. धन्यवाद.
0: हॅलो डॉक्टर.
4: हॅलो.
0: नमस्कार, नाव सांगा, प्रश्न विचारा.
4: माझं नाव प्रशांत ठाकरे आहे.
0: बर, काय प्रश्न? काय प्रश्न आहे आपला?
4: हॅलो.
0: हॅलो, येतोय आवाज?
4: हो हो, येतोय. माझं नाव प्रशांत ठाकरे आहे.
0: बर.
4: माझी आजी आहे, तिच्या नाही का वाटे नाही का झिजीत झाले आहे.
0: हा,
4: तिथे पाय वगैरे नाही का ते कंटिन्यू दुखत राहतात, सतत तेल वगैरे सोडत राहतो. काही काय प्रॉब्लेम काय असतो?
2: त्यांची वय किती आहे?
4: वय 72.
2: हा, तर वाढता वयामुळे ना गुडघ्याची झीज होतो, तर हाडायला हा घसतो, म्हणून गुडघ्यामध्ये दुखणार राहतो. तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सरे करून ते त्याची स्टेज किती आहे ते माहीत करून आपल्याला पुढचा ट्रीटमेंट घ्यावा लागते.
4: त्यांचे पाय त्यांचे व्यवस्थित नाही वाकडे
2: पडत. हा, तर ते जेव्हा गुडघ्याला झीज होतो ना, तेव्हा हळूहळू पाय वाकडे होऊन जाते. तर ते पूर्ण क्युरेबल डिसीज आहे, म्हणजे त्याचा उपाय आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला एक्सरे करावा लागेल, पेशंटची

0: स्थिती कशी आहे ते बघावं लागेल, तर त्याच्या हिशोबाने आपण ते करू शकतो.
1: धन्यवाद फोन केल्याबद्दल. तर डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की सांधेदुखी आणि गुडघेदुखी सुरुवातीच्या काळातच रोखण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करायला हवेत, म्हणजे आहार विहार आपला कसा असायला हवा?
0: बघा, जर गुडघ्या दुखीचा त्रास आपल्याला थांबवायचा आहे तर त्याला आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागेल. जसं खाली बसायचं नाही, मांडी मारून बसायचं नाही, आपलं वजन कंट्रोल मध्ये ठेवायचं. तर हे सगळं गोष्टीकडे लक्ष दिलं.
1: आपण बोलूया याविषयी. फोन येतोय, फोन घेऊया. हॅलो
2: हॅलो हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर, नमस्कार. नाव सांगा, प्रश्न विचारा.
2: नेहा सिंघानिया
1: बोलिए, क्या सवाल है आपका?
2: मुझे डॉक्टर से पूछना था कि नी बोन्स और मसल्स हेल्दी रखने के लिए वॉकिंग के टाइम उसके पहले वार्म अप कैसे कौन से करने चाहिए?
0: डेफिनेटली कोई भी एक्सरसाइज से पहले स्ट्रेचिंग करना बहुत जरूरी है, नहीं तो मसल पेन होएगा. तो वॉकिंग से पहले स्ट्रेचिंग करना.
1: हेलो डॉक्टर.
3: हाँ, मैं चंद्रपुर से बात कर रहा हूँ, मकरंद अवताड़े.
1: अच्छा, काय प्रश्न है आपला?
3: मारा दोनी घुटण्याच्या जॉइंट मध्ये खूप पेन है.
1: अच्छा, वय काय आपलं?
3: मी 69.
0: तर सर, हे वाढते वय अनुसार गुडघ्यामध्ये त्रास होतो. तर याच्यासाठी तुमचं वजन कंट्रोल मध्ये ठेवा. खाली उठणं,
3: वजन
0: हा, तर खाली उठणं बसणं,
3: 65 किलो,
0: हा, खाली उठणं बसणं कमी करा. आणि शक्यतो जे जास्त सीडी चढणं उतरणं टाळायचं, आपल्याला जे आपण टाळू शकतो गरजेचं असेल तर ठीक आहे. आणि तुम्हाला जर ट्रीटमेंट समोर करायचं आहे तर आपल्याला एक्सरे वगैरे करून बघावा लागेल की झीज किती झाली आहे आणि नेमकं काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे, तर ते आपण तपासणी करून सांगू शकतो.
1: ठीक आहे, धन्यवाद. तर डॉक्टर, आपण आता हे गुडघा प्रत्यारोपण विषयी आपल्या श्रोत्यांना माहिती सांगत आहात. तर हे प्रत्यारोपण करणं म्हणजे याचा जो खर्च आहे तो सामान्य लोकांना परवडणारा आहे का? आणि शस्त्रक्रियेनंतर पुढे आयुष्यभरात मग त्यांना काय काळजी घ्यायला हवी आहे?
0: बघा, शस्त्रक्रियेनंतर पेशंटला हळूहळू त्यांचा त्रास कमी होते, चालायला चांगलं होतं, दुखणं कमी होऊन जाते. आणि जे आपण गुडघा लावतो त्याची लाईफ चांगली असते, 20-25 वर्ष ते चालते.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यासाठी प्रिकॉशन्स मध्ये आपण पेशंट्सला हेच सांगतो की खाली नाही बसायचं, मांडी मारून नाही बसायचं.
1: बरोबर.
0: तर हे दोन प्रिकॉशन्स आहेत जे त्यांना घ्यावं लागेल.
1: अच्छा.
0: आणि खर्च म्हणजे ते आपण जे गुडघ्या टाकतो ते महाग असतो.
1: अच्छा.
0: हा, तर पण आजचा दिवस असा आहे की गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये पण हे ऑपरेशन होत आहे.
1: अच्छा.
0: तर पेशंट जे अफोर्ड करू शकत नाही ते गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये ऑपरेशन करू शकतात.
1: अच्छा, म्हणजे आता ज्या योजना ज्या आहेत आरोग्याविषयीच्या त्यामध्ये आपण,
0: त्याच्यामध्ये पण हे ऑपरेशन होते.
1: होत आहे. डॉक्टर, सामान्य थकव्यामुळे होणारं सांधेदुखी म्हणा किंवा संधिवात यामध्ये काय फरक आहे, तो फरक आपण कसा ओळखायचा आणि याची सुरुवाती लक्षणं काय सांगतायत?
0: बघा, संधिवात म्हणजे कसं आहे की आपल्याला एक बाजूला नाही त्रास होत, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला एकसारखा त्रास होते.
1: अच्छा.
0: सकाळी उठल्यानंतर सूज येते किंवा अकडाहट, म्हणजे हात असं वाटतं
1: की
0: हा, तर ते संधिवातचं साईन होऊ शकते. तर ते आपल्याला त्याची टेस्ट करून आणि पेशंटचे सिमटम बघून ते संधिवात आहे की नाही ते बघावं लागते. आणि जे वयानुसार जे दुखणं होते ते म्हणजे गरजेचं नाही की दोन्ही बाजूला होणारच आहे, ते एक बाजूला राहू शकते, एक बाजूला नाही राहू शकते.
1: हे जे दुखणं आहे हे वृद्ध लोकांमध्येच नाही तर आजकाल आपण कमी वयाच्या रुग्णांमध्ये, तरुणांमध्ये सुद्धा बघतोय की सांधेदुखी म्हणा किंवा पाठदुखीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर याची नेमकी काय कारणं सांगता येतील?
0: तर यंग लोकांमुळे जे हे त्रास होतो ते मोस्टली लाईफस्टाईलमुळे होते, ज्यांची दिनचर्या असते.

0: जीवनशैली असते त्याच्यामुळे हे त्रास. आता ऑफिसमध्ये खूप लॉंग आवर सिटिंग ज्याला आपण म्हणतो ते त्याच्यामुळे बॅक पेन सुरू होते, किंवा वजन जास्त आहे तर त्याच्यामुळे बॅक पेन होते. तर हे दोन तीन कारण आहे जे यंग लोकांमध्ये त्रास सुरू झाला आहे.
1: अच्छा. आणि मगाशी आपल्याला एका श्रोत्यांनी विचारलं होतं की जसं हे दुखणं आहे हे आपल्या शरीरात युरिक ऍसिड वाढल्यामुळे होऊ शकतं का, तर मला तेच विचारायचं की युरिक ऍसिडमुळे काही असा परिणाम होऊ शकतो?
0: युरिक ऍसिडमुळे पण जॉईंट पेन होतो.
1: अच्छा.
0: तर ते युरिक ऍसिड आपल्याला टेस्ट करून बघावं लागेल. जर वाढला असते युरिक ऍसिड तर ते औषध देऊन कमी करावं लागते. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांमध्ये युरिक ऍसिड वाढलाय त्याच्यामध्ये प्रोटीनचा इंटेक कमी करावा लागते.
1: अच्छा. खाण्यापिण्यात काही बदल?
0: हा, ते दाल झाला, जे प्रोटीनचे जे सोर्सेस आहे ते कमी
1: करायला लागते. अच्छा. आणि बरंच म्हणजे लोकांमध्ये असं पण गैरसमज आहे की एकदा आपली सांधेदुखी सुरू झाली की ती आयुष्यभरासाठीच असते, त्याला काही आपण इलाज केला तरी उपयोग होत नाही, तर यावर आपलं काय म्हणणं आहे, आपण काय सांगाल?
0: नाही सर, सांधेदुखी बघा, एकदा ते सांधे दुखण्याचा त्रास सुरू झाला ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो तर ते आपण थांबू शकत नाही, त्याला आपण टाळू शकतो व्यायामाने, वजन कमी करून ते टाळायला. आणि जेव्हा ते शस्त्रक्रियावरती गरज पडते तर त्यामुळे शस्त्रक्रियानंतर ते दुखणं पूर्णपणे
1: थांबू शकतो. मला आणखी असं विचारायचं डॉक्टर की हिवाळा असेल किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत असतो, तर अशा ऋतूंमध्ये रुग्णांनी काय विशेष काळजी घ्यायला हवी?
0: एक्सरसाइज करायचं, एक्सरसाइजच्या आधी वॉर्म अप करायचं, तर हेच प्रिकॉशन्स आहे जे आपण घेऊ शकतो. तर पावसामुळे किंवा थंडीमुळे ते दुखणं वाढतो कारण ते एअरच्या प्रेशरमुळे ते प्रॉब्लेम होते. तर आपल्याला हेच प्रिकॉशन्स घ्यावं लागेल आणि आपल्याला वजन कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल, खानपान चांगलं करावं लागेल, कॅल्शियम विटामिन डी बघावं लागेल, कमी असेल तर सप्लिमेंट सुरू करावं लागेल. तर हे केल्याने त्रास कमी होऊ शकते.
1: अच्छा. आता या कार्यक्रमाच्या शेवटी आपण सर्व श्रोत्यांना काय सांगाल?
0: गुडघ्यादुखी जे आजचा काळामध्ये गुडघेदुखी ही वाढत्या वयाचा भाग असू शकते, पण ती दुर्लक्ष करू नका. लवकर निदान, योग्य व्यायाम आणि तंत्रज्ञाचा सल्ला घेतल्यास बहुतेक रुग्णांना चांगला आराम मिळू शकतो. कोणतेही औषध स्वतःहून दीर्घकाळ घेऊ नका. याशिवाय व्यायाम करणं, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, स्नायूची ताकद वाढायसाठी व्यायाम करायचं, तर ते त्याच्याने आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकतो.
1: नक्कीच. तर डॉक्टर शशांक जैन, आपण वेळात वेळ काढून आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांच्या शंकांना छान उत्तर देऊन, माहिती सांगून त्यांच्या शंकेचं निरसन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार डॉक्टर.
0: थँक्यू. धन्यवाद मॅडम.
1: तर श्रोते, आपण पुन्हा भेटूया पुढल्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात एका नवीन विषयासह, नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.

विशेष फोन इन कार्यक्रम आता आपण ऐकलात. हॅलो डॉक्टर, यामध्ये गुडघा प्रत्यारोपण या विषयासंदर्भात अस्थिरोग आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर शशांक जैन यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतोय चंद्रकांत मत्ते आणि किशोर बसाके यांचं. सादर करते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. गीतसंवादाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

नमस्कार रसिक हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार अपना सर्वांचं सहर्ष स्वागत करते।

श्रोतेहो, आपल्या तरल भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम, 4 जुलै हा त्यांचा जन्मदिवस. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना जनकवी या उपाधीनं गौरवलं ते निवृत्ती रावजी पाटील म्हणजेच पी सावळाराम. मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्भुत असं लेणं. तर आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जाणून घेऊया गीतकार पी सावळाराम यांच्याविषयी.

आपल्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या माध्यमातून पी सावळाराम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. खर तर त्यांचं नाव निवृत्ती रावजी पाटील, मात्र वि स पागे हे निवृत्ती यांचे शाळेपासूनचे मित्र होते. त्यांना हना आपटे यांच्या उषककाल या कादंबरीतील सावळ्या या व्यक्तिरेखेत आणि निवृत्ती यांच्यात कमालीचं साधर्म्य आढळलं, त्यामुळे ते निवृत्ती यांना सावळ्या नावानं संबोधू लागले. पुढे निवृत्ती यांनी त्या काळी प्रचलित असलेल्या सी रामचंद्र व्ही शांताराम यांच्याप्रमाणे पी सावळाराम हे नाव धारण केलं आणि रसिकांच्याही ते नाव मनात कोरलं गेलं.

श्रोते हो, पी सावळाराम यांची जवळजवळ सर्वच भावगीत, भक्तिगीत, प्रेमगीत लावण्या प्रामुख्यानं मुलगी, सून, प्रेयसी, आई यासारख्या स्त्री व्यक्तिरेखेवरच बेतलेली आहेत. 1948 साली आलेल्या गंगा जमुना डोळ्यात उभ्या का या भावस्पर्शी गीतामुळे पी सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि गान कोकिळा लता दिदी ही त्रिमूर्ती प्रत्येक मराठी जनाच्या अंतःकरणात घर करून गेली.

श्रोते हो, पी सावळाराम यांचं वैशिष्ट्य असं की समाज, संस्कृती, मूल्ये, आचरण यांना आपल्या कवितेत महत्वाचं स्थान त्यांनी दिलं. आपल्या लेखणीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा असं त्यांना कायम वाटे. त्यासाठी नेमका अर्थपूर्ण शब्दसाठा त्यांच्याजवळ होता आणि त्यातून सामाजिक भाववृत्ती त्यांनी समर्थपणे रंगवली. त्यांच्या या

संस्कृती, मूल्ये, आचरण यांना आपल्या कवितेत महत्वाचं स्थान त्यांनी दिलं. आपल्या लेखणीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा असं त्यांना कायम वाटे. त्यासाठी नेमका अर्थपूर्ण शब्दसाठा त्यांच्याजवळ होता आणि त्यातून सामाजिक भाववृत्ती त्यांनी समर्थपणे रंगवली. त्यांच्या या भूमिकेमुळे लोकमनाला ते चटकन स्पर्श करू शकले.

सी सावळाराम यांनी सुमारे 700-800 गीत लिहिली. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या सुरेल सुरांमध्ये ती ध्वनिमुद्रा झाल्यानं ही गाणी घराघरात पोहोचली. असावे घरते अपुले छान, आई कुणा म्हणू मी, कल्पवृक्ष कन्येसाठी, कोकिळ कुहू कुहू बोले, अशी साधी सोपी शब्दरचना असणारी पण अर्थपूर्ण गाणी रसिकांच्या हृदयात आजही घर करून आहे.

श्रोतेहो, पी सावळाराम यांनी गद्य लेखनही केलं. आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांनी संहिता लेखन केलं. माणसाला पंख असतात या चित्रपटाचं लेखन, तर माणसा आधी हो माणूस, मंगल कलश हे लघुपट, तर एसटीवर सारे प्रवास घडीचे हे वार्तापत्र त्यांनी केलं. याशिवाय पुत्र व्हावायचा, नांदायला जाते, कन्यादान, सलामी या चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. 1982 सालच्या गदिमा पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. परंतु पुरस्कारांपेक्षा त्यांनी लोकांच्या हृदय सिंहासनावर दीर्घकाळ आपलं नाव कोरलं, हे त्यांचं यश असाधारणच म्हटलं पाहिजे.

बरे तर रसिक हो, कार्यक्रमात आता थांबूया, पण पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढील कार्यक्रमात आणखी एका नव्या विषयासह. आणि आता मी मंजुषा भास्करवार सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून साक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 1989 माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो, त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान. ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं.
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली. वा,
0: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास का होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाइप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे

0: चुकीचे गैरसमज आहे.
1: बरं,
0: आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
1: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
0: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते, दर महिन्याला आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जात ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्य मार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW चे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत किंवा आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे, तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली आणि व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत. A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह. आणि या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रुल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
2: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालंय, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की

0: मग मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ती रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो,
0: आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर, अगदी छान सर तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून ती याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहित असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं थॅलिसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला 1 महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदानायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय, साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी हो, किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून ह्या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवत आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसा असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय तर ते आपल्या बरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्या बरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्याष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्या बरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन

0: रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
1: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला. म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते दोन तीन तीन एक महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
2: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई, आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
1: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल. म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरती जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार. तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
2: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
1: असते हो. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा. म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपला HB पण मोफत झाला, हा, आणि रक्त पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अतिप्रमाणात दिवस नाही लागत. आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गुड, शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
2: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते. तर तुमचा हा अनुभव नक्कीच उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघं जण पती पत्नी 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
1: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय. कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाहीये की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्त करता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता. कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का, असे म्हणतात. आमचं रक्तदान कधी होईल? त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा

0: देतो आहे आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो. आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं? ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाहीये, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं, शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान. तर ते आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्स वरतून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिला रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई तुम्ही दोघेही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता, तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे, माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थायलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलिसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
1: खूप छान,
0: तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्श आणि हृदयस्पर्श असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे. खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा,
0: माझा हा अस्विस्मरणीय खरंच अनुभव आहे
1: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन

0: देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणार आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
2: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
1: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
3: नमस्कार. काव्यसरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
1: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
5: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
1: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
1: हो.
2: नवे उखाणे या

0: खूप सुंदर मायाताई,
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खरं तर खूप अप्रूप वाटतं की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघे एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण सडा

0: वा संध्या काय गोड आवाज ऐकत तुझा.
1: धन्यवाद
0: जयश्री. तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवड आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे. म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी वाहताज वाहताज.
0: वा वा वा जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला
2: पाहिजे.
0: अगदी
2: घालून करते
0: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
1: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
2: धन्यवाद.
0: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
2: वाहताज.
0: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे, खंजीर ते विषारी असले तरी असू दे, केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला, जाळ्या

0: त्यात गुंतले मी फसले नजा कतीला मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे तोडून पाश आता पळणे कठीण आहे. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते
1: इर्शाद.
0: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे येताच शेवटाला निघणे कठीण आहे तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती. गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. मुक्त छंद असेल कधी ती यमकबद्ध येऊन जाते पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रा वृत्त अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत बरेच वृत्त आहेत त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं. परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्य प्रकार हा जपानी काव्य प्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार

0: काव्य प्रकार हा जपानी काव्य प्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब काही थांबले काही ओघळले.
1: खूप सुंदर जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
2: आता तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आस्व जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
0: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करतो. रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा क्या बात है, क्या बात है.
3: सुंदर
1: सुंदर. संध्या
3: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा नक्की.
3: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे. तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांगणारे जरा मला, सांगणारे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
2: खूप छान.
3: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा, लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू वाचलास. तुला गंमत सांगू हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांगणारे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्या सागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला.
2: खूप सुंदर संध्याताई. खर तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांच्या

0: आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे,
1: त्याच्या प्रत्येक
0: आणि
1: रूपात
0: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यात दिलाच. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली,
2: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळ गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर कर. एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, पाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चालपोरी मोजलेल्या पावलांनी, चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
3: चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
2: बर
3: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वा वा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
2: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
2: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते, देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा.
0: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
1: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केली आहेस, छान वाटलं
2: खरंच, खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या मनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.

0: सखे तू।
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रुतीवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आता दुपारचा 1 वाजतोय. आतापासून विविध भारतीय प्रसारण कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक

व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किलो दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर खलिफाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3ही सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त

0: आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदान डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश यांनी कालचे तीनही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियस यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1,502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जटिल से जटिल बात को वो कितने सरल शब्दों में कहते थे इस गजल में हमें नजर आता है. और इसमें कोई संदेह नहीं कि उनकी ये जो कविता है वो बहुत ही उत्कृष्ट है, क्योंकि वो लिखते हैं हमारे सबसे मधुर गीत में है वो जो सबसे दुखद विचारों को व्यक्त करते हैं. जैसे कि है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुरों में गाते हैं. तो ये गीत एक ऐसी ऐसे साथी को सांत्वना और दिलासा देता है जिसने बहुत दुख झेला है और जिसे अब भी विश्वास नहीं हो रहा है कि उसे प्यार का दूसरा मौका मिला है, है ना. तो देखिए ना कितना सुंदर तरीके से शैलेंद्र ने इस गजल को रचा.

0: yerine.
1: Muhabbat ka haath.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी, महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत, असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा, सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत, असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं

0: त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
0: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या

0: 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी समुदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10:15 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:12 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणी. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमात ऐकूया योग जीवन, सुजाता भिडे यांचं भाषण. आज ऐकूया भाग तिसरा.
1: श्रोते हो, योगासनं केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो. नैसर्गिकरित्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नैसर्गिक उपायांमध्ये योगासनांचं महत्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे योग जीवनी या मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपल्याशी संवाद साधणार आहे मृदुला उर्फ सुजाता भिडे.

योग एक जीवनशैली या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक श्लोकाने सुरुवात करते. वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्निदीपनम, नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षणम. स्वास्थ्यपूर्ण उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि ते योगाद्वारे कसं प्राप्त करता येतं हे ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. मागच्या भागात पतंजली प्रणित अष्टांग योग साधनेच्या यम नियम आसन व प्राणायाम या टप्प्यांचा आपण विचार केला. बहिरंग अंतरंगाला जोडणारा दुवा म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य साधनेमुळे अंतरंग साधनेकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. पण असं जरी असलं तरी काही अंतराय किंवा काही विक्षेप कसे निर्माण होतात याचा विचार आपण या भागात करूया. माणसाचे अस्तित्व हे पंचकोशाच्या पातळीवर असल्याचं योगशास्त्रात सांगितलेलं आहे. कुठले हे कोश? तर अन्नमय कोश म्हणजे आपलं दृश्य शरीर. प्राणमय कोश म्हणजे आपलं जिवंत असताना आपल्या शरीरात काम करणारी प्राणशक्ती. मधोमय कोश म्हणजे आपलं मन. विज्ञानमय कोश, इथे सर्व तऱ्हेचं यथार्थ ज्ञान आहे. बुद्धीच्या स्तरावर काम करणारा हा कोश आहे. आनंदमय कोश, या पातळीवर सर्व आनंद असतो त्यामुळे संपूर्ण स्वास्थ्य असत. हे सर्व कोश एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे एका कोशातील असंतुलनाचा परिणाम दुसऱ्या कोशावर होणारच. आनंदमय कोशात सर्व आदर्श असल्यामुळे संपूर्ण गोष्टी जशा असायला हव्या तशा असतात. विज्ञानमय कोशात विवेक जागृत आहे. मग नेमका बिघाड कुठे होतो? तर मनोमय कोशात. म्हणजे आपल्या मनात अनेक विचार असतात. मन ही अशी एक पातळी आहे की तिथे यथार्थ ज्ञान नसल्याने चुकांना प्रारंभ होतो. राग, लोभ, द्वेष, असूया, मत्सर आदी विकार, तसेच योग्य किंवा अयोग्य या वस्तुनिष्ठ विचारांऐवजी आपली आवड निवड तिथे सुरू होते आणि त्यामुळे ताण निर्माण होतात. मनाचा समतोल ढळतो. त्याचा परिणाम प्राणमय आणि अन्नमय कोशावर होतो. म्हणजे शरीर आणि मनावर होतो. आपल्या प्राणशक्तीवर होतो. श्वासावर होतो. मग भिसाला कोरड पडणं, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम उत्तेजित राहणं, त्यामुळे कार्यक्षमता आपली कमी होते आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. मनोकायिक विचारांचा उद्भव इथूनच खरं तर सुरू होतो. आपलं मन हे मेंदूच्या माध्यमातून काम करीत असतं. आंतरिक क्लेश जेव्हा तणावामुळे निर्माण होतात तेव्हा हे प्रभावी आंतरिक क्लेश मेंदूचं काम वाढवतात. त्यामुळे मेंदूला अधिक रक्ताचा पुरवठा लागतो. ज्यावेळी मेंदू हा 20% अधिक रक्त मागू लागतो त्यावेळी जठर, आतडी, मणके या भोवतालचे स्नायू यांना होणारा रक्ताचा पुरवठा कमी पडायला लागतो. आणि मग असं सतत होऊ लागलं तर मग पोटाचे विकार आहेत, मणक्याचे विकार आहेत, इतर अनेक गोष्टींना आपलं शरीर बळी पडतं. म्हणजे अनेक रोगांना बळी पडतं आणि ह्या शरीराच्या इंटरनल सिस्टीमची कार्यक्षमता कमी होते. मग स्पॉन्डिलायटिस, कंबरदुखी, पचन संस्थेचे बिघाड आदी सर्व व्याधींना सुरुवात होते. आणि मग तुम्ही लक्षात घ्या की मुळात जर मनुष्य व्याधीग्रस्त असेल तर तो स्वतःचा विकास कसा साधणार आहे? याखेरीज स्पर्धात्मक जीवनामुळे आजकाल तणावजन्य डोकेदुखीचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. विशेषतः हे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. कारण शिक्षण क्षेत्रामधली स्पर्धा ह्याला कारणीभूत आहे थोड्याफार प्रमाणात. डोकेदुखीचे एकूण 220 प्रकार आहेत. परंतु सामान्यतः 70% डोकेदुखी ही तणावग्रस्ततेमुळे होते. अतिताणामुळे कपाळाचे, कानाजवळचे, मानेचे आणि खांद्याचे स्नायू आक्रसतात, ज्याला आपण स्पॅझम असं म्हणतो. त्यामुळे खांदे, मान, विशेषतः डोकं दुखायला लागतं आणि मग एक प्रकारची भीती दडपण मनावर राहतं. आणि जिथे भीती

दडपण आहे तिथे स्मृतीचं किंवा बुद्धीचं संवर्धन नाही, बुद्धीचा विकास खुंटतो. मग ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल, या तणावजन्य आधीवादींपासून सुटका पाहिजे असेल, तर मन प्रसन्न असणं हे नितांत गरजेचं आहे. संत तुकारामांचं सुंदर वचन आहे, मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण. आपल्याला इथे कुठे सिद्धी मिळवायच्या नाहीयेत, पण जीवनशैली म्हणून योगाचा उपयोग केल्यानंतर शारीरिक स्वास्थता आपल्याला नक्की मिळवायची आहे. या संदर्भात वशिष्ठ

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: असा प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदानं झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीन.

म्हटलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेख माझी मोठी मास्तरीन होईन म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेख माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेख माझी सतत काळजी तिला छळायची. माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. काटारुतला माझ्या पायात अश्रू ढसाढसा तिच्या डोळ्यात. काटारुतला माझ्या पायात अश्रू ढसाढसा तिच्या डोळ्यात. माय लय कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लय कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणणं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार मनात चटकन येतो विचार. भलेही वाटली इमारतीची उंची माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता. मनात बांधूया एकच गाठ. पाठीचा कणा ठेवून ताट. चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. नीज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार. बापा

आईला सांगितलं पोरं तू डॉक्टर व्हायचं, मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं, म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं, मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसरे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं, जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: मित्रांनो
1: मित्रांनो डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का.
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात. तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का. तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहेत. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत झोपाळ्यावर बसून पायरीवर टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो कोणी पाडे पाठ करून घेतले असतील तर आई बाबा शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाडे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना. आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही. विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं.
1: अभ्यास तर करायचो हा मी
0: गपे. मित्रांनो दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती.
0: आणि मी नेहा पवार.
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेची दोन्ही सभागृह बोलवण्यास मंजुरी दिली आहे. संसदीय प्रथेनुसार पावसाळी अधिवेशनाची सुरुवात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला उद्देशून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होणार आहे. दोन्ही सभागृह राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतील. या सुमारे 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान विरोधी पक्ष काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितलं की संसदेच्या आगामी मान्सून अधिवेशनात पक्ष, परराष्ट्र धोरण, बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन, निवडणूक आयोगाचं कार्य, परिसीमन, एक देश एक निवडणूक आणि अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी अनियमितता यासह अनेक मुद्दे उपस्थित करेल. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया कोथरूड इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत E20 इंधनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ARAIचे संचालक डॉ रेजी मथई यांनी सांगितलं की E20 इंधनावर चालणारी वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांच्या इंजिन, इंधन प्रणाली आणि इतर महत्वाच्या घटकांची विविध परिस्थितींमध्ये कठोर चाचणी केली जाते. वाहनांची कामगिरी, सुरक्षितता आणि टिकाऊपणाची खात्री झाल्यानंतरच त्यांना विक्रीसाठी मंजुरी दिली जाते. E20 सुसंगत वाहनांची प्रयोगशाळेत तसंच प्रत्यक्ष रस्त्यावर सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत चाचणी केली जाते असंही त्यांनी सांगितलं. E20 इंधनाच्या वापरामुळे इंधन कार्यक्षमतेत केवळ 2 ते 6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, मात्र वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि नियमित देखभाल यांचाही इंधन वापरावर परिणाम होत असल्याचं ARAIनं स्पष्ट केलंय. वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दर 13% वाढवलाय. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झालाय. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलंय. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयब्बा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबता येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सततचा कामाचा ताण, धावपळ आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्यानं काल उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ठाण्यातील पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. महाराष्ट्र पशुसंवर्धन खाते आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित जय गोमाता राजमाता गोमाता संवाद यात्रा उद्या रविवार 5 जुलै रोजी नागपुरात समारोपाला येणार आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 3 वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. दरम्यान चंद्रपूर इथं माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा यांचा एकूण 14 पिकांचा योजना

0: समावेश करण्यात आलाय.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यामधली सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहे असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असायचा, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सहकार चळवळीला महाराष्ट्राची समृद्ध परंपरा लाभली असून राज्यात 2 लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे तिसरे वर्ष आहे. मोठ्या संख्येनं दृष्टीहीन वारकरी आषाढीनिमित्त हरिनामाचा गजर करत पंढरपूर इथं चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी निघाले आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादुका असलेली पालखी घेऊन वारीला सुरुवात केली. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या वारीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. 22 दिवस 521 किलोमीटरचा हा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. मार्गात भजन कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव करतील. उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन हे केवळ राजकीय फायद्यासाठी असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन आता राजकीय लाभ मिळणार नाही असं सांगितलं. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणं टाळलं होतं, तसंच हनुमान चालीसा प्रकरणातील त्यांची भूमिका जनतेनं पाहिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सध्या हिंदुत्ववादी मतदार पुन्हा आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न होत असला तरी तो यशस्वी होणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नागपूरसह अमरावती, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या 8 तारखेपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार आहे. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहे. धरणातून सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. नदीपात्रात आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून नदीत आवागमन टाळावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. गोंदिया जिल्ह्यात देखील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धापेवाडा धरणातील पाणी साठाही वाढला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणाचे 13 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून सध्या सुमारे 3157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास टप्प्याटप्प्यानं आणखी दरवाजे उघडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर

0: 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0: सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी, आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्या

0: सारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघवच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे कण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: बोलो यार हाँ, अपनी जीत हो इनकी हार हाँ.
8: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरी शंकर घाडे आहेत.
9: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली

विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक म्हणलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉक चेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

0: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाची ही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड

0: जुलै रोजी घोषित करण्यात येईल. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कष्टकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वेस्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचेही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजता

103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: मंडळी नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये हेमा सोबत मी सुशांत आपल्या सर्वांचं मनपूर्वक
1: स्वागत करतोय.
0: आज भारतीय सौर 12 आषाढ शके 1948 अर्थात शनिवार 4 जुलै 2026.

0: हेमा, आज आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: नक्कीच, रूपरेषा सांगितल्याशिवाय कसं पुढे जाणार ना. तर आजच्या या किसानवाणी कार्यक्रमात आपण सर्वप्रथम भाषण ऐकणार आहोत, हवामान अंदाज ऐकणार आहोत आणि सोबतच गीतांचा आनंद देखील घेणार आहोत. चल तर मग कार्यक्रमात सर्वप्रथम एक छानसं गीत ऐकूया.

कार्यक्रमात पुढे ऐकूया कृषी विज्ञान केंद्र सिंधेवाई येथील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सोनाली लोखंडे यांचं चिकू लागवड या विषयावरील हे भाषण.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या भारतामध्ये आज फलोत्पादनाचा विचार करता भारत हा आंब्यामध्ये प्रथम क्रमांकावर येतो. चिकूमध्ये सुद्धा तत्समच परिस्थिती आहे. फळबाग लागवड करणे हा म्हणजे अत्यंत मोठा असा विषय, त्यामध्ये विशेष कोणीही रस घेत नाही. किंवा आपल्या जिल्ह्याचा विचार करता याच्यामध्ये फळबागेचं क्षेत्र अत्यंत कमी आहे. पण शेतकरी बंधूंनो, हे जरी दिसत मोठं असलं तरी अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा पूर्व विदर्भ विभागामध्ये आंबा, केळी, चिक्कू, आवळा, सीताफळ, डाळिंब, पेरू, संत्रा, मोसंबी, लिंबू यासारखी पिकं अत्यंत चांगल्या प्रकारे येतात, पण आपण त्याचा विचार सहसा करत नाही. तर आज आपण चिक्कू लागवड या विषयावर थोडी माहिती घेणार आहोत. जर तुम्ही विचार केला शेतकरी बंधूंनो, तर आज चिक्कू पासून अनेक उत्पादनं मिळत असतात. नुसतं चिक्कू हे फळच न बघता त्याच्यापासून चॉकलेट बनतं, शेक बनतो. अत्यंत चांगलं असं हे फळ आहे, अत्यंत महत्वाचं हे फळ आहे. पण आपल्याकडे आणि आपल्या पूर्व विदर्भ विभागामध्ये चिक्कूची लागवड खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. फक्त त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत, तांत्रिक दृष्टीने त्या महत्वाच्या असल्यामुळे आपण थोडस त्याचा विचार करूया. आता साधारण चिक्कूसाठी हवामान कुठलं असावं, तर साधारण उष्ण, दमट आणि जास्त पावसाचा प्रदेश म्हणजे आपला चंद्रपूर जिल्हा अत्यंत उपयोगी आहे. जास्त पावसाचा प्रदेश आहे आपला, त्यामुळे चिक्कू अत्यंत चांगल्या प्रकारे येत असतो. यामध्ये अनेक प्रकारच्या जमिनीकरिता योग्य, विशेषतः मध्यम काळी सुपीक, उत्तम निचऱ्याची आणि गाळाची जमीन अत्यंत उपयोगाची ठरते. त्यामुळे आपला चंद्रपूर जिल्हा हा अत्यंत महत्वाचा चिक्कू पिकासाठी ठरतो. नंतर आता चिक्कू पीक म्हटलं तर याच्यामध्ये महत्वाचं जे कुठलंही फळपीक म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्यामध्ये त्याच्या जाती, त्याच्या वाण कुठले आहेत, कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये कुठलं वाण आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येईल. ते यामध्ये अत्यंत महत्वाचं जे आहे ती कापत्ती, क्रिकेट बॉल, DHS 1, DHS 2 या अत्यंत महत्वाच्या जाती आहे. त्यामध्ये क्रिकेट बॉल आणि कालीपत्ती ही अत्यंत महत्वाची आहे. कालीपत्ती या जातीच्या झाडाची पाने हिरवी आणि फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गर गोड असतो, फळे भरपूर लागतात. दुसरं म्हणजे क्रिकेट बॉल. आता क्रिकेट बॉल नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की क्रिकेटचा जसा बॉल असतो तसा याचा आकार असतो. तर क्रिकेट बॉल फळे मोठी गोलाकार असतात, गर कणीदार असून गोडी मात्र थोडी कमी असते आणि फळे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या दोन जातींचा उपयोग आपण आपल्या इकडे लागवडीसाठी करू शकतो. याच्यामध्ये अभिवृद्धी चिकूची कशी करतात, म्हणजे याची लागवड कशी करतात, कलम करतात, डायरेक्ट लावतात, तर साधारण अभिवृद्धी ही किरणी खुंट वापरून तयार केली भेट कलम किंवा शेंडा कलम या प्रकारे केल्या जाते. साधारण किरणी खुंटावर मृद काष्ठा कलम केली जाते. आता लागवडीचे अंतर कसे असावे, किती असावे, तर साधारण लागवड ही 10 बाय 10 मीटर वर केली जाते. म्हणजे दोन झाडातील आणि ओळीतील अंतर हे 10 बाय 10 मीटर, म्हणजे प्रति हेक्टरी 100 झाडं बसतील याप्रमाणे याचं नियोजन केलं जातं. लागवडीची वेळ ही साधारण जून ते सप्टेंबर महिना आहे, म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकरी बंधूंनो, आपण याची लागवड ही करू शकतो 10 बाय 10 मीटर वर. नंतर खते, पाणी पुरवठा या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. तर पाणी पुरवठा कधी केला जातो, सरासरी 10 ते 25 पाळ्या म्हणजे साधारण 40 ते 50 एकर इंच पाणी अत्यंत महत्वाचं आहे. मुख्यतः फुलोरा आणि फळवाढीच्या काळात पाणी आवश्यक असते. ठिबक सिंचनाचा जर तुम्ही वापर करत असाल ते साधारण 30 ते 40% पाण्याची बचत होते.

त्यामुळे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नंतर बहार, यामध्ये बहार कधी येतो तर साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये येतो. हंगामाचा काळ साधारण हा जानेवारी ते मार्च महिन्यात येतो, म्हणजे आपल्याला फळे तेव्हा खायला मिळतात. नंतर याच्यामध्ये खत व्यवस्थापन कसं करावं, तर 1 बाय 1 मीटर खड्डे घेऊन त्यात चांगली माती, 3 ते 4 घमेली शेणखत आणि 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणाने भरावेत. वाळवाचा उपद्रव टाळण्यासाठी रिकामा खड्ड्यामध्ये 100 ग्रॅम 2% मिथिल फॅसेटिगॉन किंवा 5% कार्बरिल भुकटी मिसळावी. पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास 1 घमेले शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रमाणात ऑगस्ट आणि जानेवारी महिन्यात विभागून द्यावे. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाच्या मात्रेत दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट याप्रमाणे खताचे नियोजन करावे. साधारण त्याचे नियोजन कसे करावे, प्रत्येक झाडीस रासायनिक खत कसे द्यावे ते आपण थोडक्यात बघूया. तर शेतकरी बंधूंनो, चिकूचं खत व्यवस्थापन कसं करावं, संपूर्ण शेणखत कंपोस्ट खत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्यावे. 2 ते 5 वर्षापर्यंत रासायनिक खते 3 समान हप्त्यात विभागून जुलै सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात द्यावे. 5 वर्षानंतर बहार देणाऱ्या झाडांना रासायनिक खते 2 समान हप्त्यात म्हणजे साधारण जुलै व सप्टेंबर महिन्यात विभागून द्यावे. पालाशाची गरज असेल तर द्यावे, कारण आपल्या भारतीय ज्या माती आहे किंवा जी जमीन आहे त्याच्यामध्ये पालाशाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे त्याची जर जरूरत असेल किंवा गरज असेल तरच द्यावे. तसेच 12.5 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू खत दिल्यास फायदा होतो. म्हणजे साधारण शेतकरी बंधूंनो, नत्र, स्फुरद आणि पालाश हे साधारण 10 वर्ष ते 14 वर्षाची जर झाड असेल तर शेणखत 60 किलो द्यावे, 1000 ते 1500 ग्रॅम नत्र द्यावे, पुरत 500 ते 1000 ग्रॅम प्रति झाडास द्यावे आणि पालाश गरज असल्यास 400 ते 500 ग्रॅम प्रति झाडास खताचे नियोजन करावे. आणि शेतकरी बंधूंनो, जर तुमचे झाड 15 वर्ष व त्या पुढील असेल तर 75 किलो शेणखत, 1500 ग्रॅम नत्र, 1000 ग्रॅम स्फुरत आणि 500 ग्रॅम पालाश प्रति झाड याप्रमाणे त्याचे नियोजन करावे. त्याच्यामध्ये निघा, चिकूच्या बागेची निगा कशी घ्यावी हे अत्यंत महत्वाचं आहे, त्यावरच त्याचं उत्पन्न ठरतं. आता चिकूच्या बागेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी झाडाला वळण देणे तसेच छाटणी करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. कारण जितका सूर्यप्रकाश त्या झाडाच्या आतमध्ये जाईल तितकंच झाडाचं उत्पन्न आणि फळाची प्रत सुधारेल. त्यामुळे झाडाच्या बुंधा 1 मीटर उंचीपर्यंत सरळ वाढून त्यावर 3 ते 6 फांद्या विविध दिशांनी वाढतील अशा ठेवाव्यात, म्हणजे त्याची छाटणी करून घ्यावी व्यवस्थित. रोगट वाळलेल्या आणि नको असलेल्या फांद्या छाटाकाव्यात. नवीन कोवळ्या झाडांना आधार द्यावा. चिकूच्या झाडांना कळी धरत असताना सायकोसिल 400 PPM म्हणजे साधारण 4 मिलीलिटर ग्रॅम संजीवक प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारावे. तसेच फुलोरा आणि फळे वाटाण्याच्या आकारा एवढी असताना 100 PPM NAA म्हणजेच 1 मिलीलिटर ग्रॅम NAA प्रति 10 लिटर पाण्यात हे द्रावण तयार करून दिल्यास फळगळ थांबण्यास उपयुक्त ठरेल. त्यानंतर याची काढणी कशी करावी. फलधारणेपासून फळे तयार होण्यास साधारण 150 ते 160 दिवस लागतात. 5व्या वर्षी प्रत्येक झाडापासून 100, 10व्या वर्षी 500 व 15व्या वर्षी 1500 व 20व्या वर्षी पुढील वयात 2000 ते 3000 फळे मिळतात. फळे काढण्यासाठी राहुरी विद्यापीठाने विकसित केलेला अतुल झेल्याचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे अशी जर आपण याची काढणी केली तर आपल्या फळाची प्रत सुधारेल आणि त्याला बाजारभाव सुद्धा चांगला मिळेल. यानंतर याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे जे आहे ते आहे याच्यामध्ये कीड आणि रोग. कीड मध्ये पाने आणि कळ्या खाणारी अळी पानांची जाळी करून पानांवर उपजीविका करते. तसेच कळ्यांना छिद्र पाडून आतील भाग खाते. याच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारी 50% कार्बरिल भुकटी 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम मिसळून फवारावी. दुसरं महत्वाची कीड म्हणजे खोड पोखरणारी अळी. ही अळी खाली पेशीवर उपजीविका करते. खोडावरील छिद्रातून बाहेर पडणाऱ्या चोथ्यावरून या किडीचे अस्तित्व समजते. अळीचा मार्ग शोधून अळीचा नायनाट करावा. कीडग्रस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात. खोडावरील किंवा फांद्यांवरील छिद्र केरोसिन मध्ये बुडवून कापसाच्या बोळ्याने बंद केल्यास अळी गुदमरून मरते. नंतर

फळातील बी पोखरणारी अळी ही सुद्धा अत्यंत महत्वाची कीड आहे. आतमध्ये जाऊन ही साधारण फळाच्या देठाच्या भागातून कळीच्या पाकळ्यात जाऊन फळात प्रवेश करते. फळाच्या गरातून थेट बी मध्ये प्रवेश करते. अळी सूक्ष्म असल्याने तिने फाडलेले प्रवेश छिद्र फळांच्या झाडाबरोबर भरून निघते. मात्र बी मध्ये शिरलेली अळी बीज दल खाऊन त्यावर उपजीविका करते. पूर्ण वाढलेली अळी बीचे कठीण कवच पोखरून छिद्र पाडते. त्याचप्रमाणे फळाच्या घरालाही छिद्र पाडून ती फळा सरळ बाहेर पडते. नियंत्रणासाठी बागेतील स्वच्छता राखून झाडांची योग्य छाटणी करून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येईल असे पाहावे. कीडग्रस्त तसेच गळलेली सर्व फळे पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावा. झाड फुलोऱ्यावर असताना किंवा फळे लहान असताना संजीवकांचा वापर करावा. त्याच्या आणि साधारण काही कीटकनाशकांचा फवारणी करून त्याचे नियोजन किंवा नियंत्रण आपल्याला करता येईल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण अत्यंत महत्वाचं आपल्या इकडलं पूर्व विदर्भामधलं पीक म्हणजे चिकू याच्यावर आज आपण थोडा प्रकाश टाकला. तर शेतकरी बंधूंनो, चिकू हे पीक घेण्यास आपल्याला काहीही हरकत नसावी. धन्यवाद.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती जाणून घेऊया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा यासह मुसळधार ते खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनी 75 ते 100 मिलीमीटर इतका मौसमी पाऊस पडल्याशिवाय खरीप हंगामामधील पिकांच्या पेरणीची घाई करू नये. शेतकरी बांधवांनी शिफारशीतील बियाणं आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारी बुरशीनाशके तसंच जीवाणू खतांची उपलब्धता करून ठेवावी. शेतकरी बंधूंनी बियाणे खरेदी करतेवेळी टॅग किंवा लेबलवरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचे नाव, जात, गटक्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवणक शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचं नाव आणि पत्ता तपासून घ्यावा. तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यामध्ये बियाण्याचे नाव, पीक, वाण तसंच बियाणे खरेदीची तारीख लिहिलेली असल्याची खात्री करून घ्यावी. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे शेळ्या मेंढ्या

प्राणी इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावया सोडण्याचं टाळावं, जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्याव्यात, दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार तसंच जीवनसत्वे द्यावीत, शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला निर्मित संशोधित धानाच्या विविध जातींचे बियाणे विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सिंदेवाही 2001 पीडीकेव्ही साधना, पीडीकेव्ही साकोली, रेड राईस 1, पीडीकेव्ही तिलक, पीकेव्ही एचएमटी, सिंदेवाही 1, पीडीकेव्ही किसान, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद, पीडीकेव्ही साक्षी इत्यादी जातीचे धान

सर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला निर्मित संशोधित धानाच्या विविध जातींचे बियाणे विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सिंदेवाही 2001 पीडीकेव्ही साधना, पीडीकेव्ही साकोली, रेड राईस 1, पीडीकेव्ही तिलक, पीकेव्ही एचएमटी, सिंदेवाही 1, पीडीकेव्ही किसान, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद, पीडीकेव्ही साक्षी इत्यादी जातीचे धान 60 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंनो, वर्ष 2026 मधील ग्रामीण कृषी मोसम सेवा सल्लापत्रक नोंदणीसाठी आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती aassindewahi@gmail.com यावर मेल करावा किंवा 9623360327 9623360327 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तर ही होती प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती.

0: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात आता आपण ऐकूया खोडमाशी पासून बचावासाठी सोयाबीन पिकात करावयाची बीज प्रक्रिया या विषयावर प्रवीण देशपांडे कृषी विषयतज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र सिंदीवाई यांनी सांगितलेली ही माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण देशपांडे विषय विषयतज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र सिंदीवाई जिल्हा चंद्रपूर. आज आपल्याला खोड माशीपासून बचावासाठी सोयाबीन पिकात करावयाची बीज प्रक्रिया याबद्दल माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि मका हे महत्त्वाचे पिके आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये एका भागामध्ये धान पीक पद्धती आहे व दुसऱ्या भागामध्ये कापूस सोयाबीन पीक पद्धती आहे. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. योग्य बीज प्रक्रियेमुळे पिकाला सुरुवातीचे 25 ते 30 दिवस संरक्षण मिळते आणि दुबार पेरणीचे संकट टाळता येते. यासाठी सर्वप्रथम कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% मिश्र बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे व नंतर थायोमिटॉक्झाम 30% प्रवाही 10 मिली प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जाते, परंतु बीज प्रक्रिया केली नसल्यास पेरणीनंतर 10 ते 15 दिवसात रोपावस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन रोपांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. खोडमाशी ही लहान काळ्या रंगाची माशी असून या किडीची अळी पानांच्या शिरांमधून खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळून जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची सुद्धा गळ होते. शेंगामधील दाण्यांचे वजन घटते आणि एकूणच उत्पादनात सरासरी 16 ते 30% घट ही होऊ शकते. ज्या शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया केली नाही त्यांनी पीक 15 दिवसांचे झाल्यानंतर इथिओन 50% प्रवाही 30 मिली किंवा एंडोक्झा कार 15.8% प्रवाही 7.5 मिली किंवा क्लोराईन ट्रेनी प्रो 18.5% प्रवाही 3 मिली पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच शेतकरी बंधूंनी नियमित पीक संरक्षण करून कीड नियंत्रण करण्याचे नियोजन करावे व खोड खिडीपासून आणि खोड माशीपासून होणारा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.
2: हेमा, घडी आपल्याला खुणावतोय की कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे.
0: हो ना, कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा.
2: मंडळी परत भेटूया पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुशांत
0: आणि मी हेमा
2: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.
1: किसान वाणी.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be the last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्या छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: शोध ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित

0: निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे ते आता 40 देशांकडून येऊ लागलं असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅडच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात

हृदविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या टाईप 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चाण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

से प्यार जो जाने राम

श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.